ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना वाटत असतं की आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं भविष्य जे आहे, करिअर जे आहे, ते सर्वोत्तम व्हावं, त्याला अशा पद्धतीचं एक करिअर भेटावं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नावलौकिक तर वाढावाच, पण त्यासोबत त्याच्या जे कुटुंबाचं नाव आहे ते सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। आणि त्यातल्या त्यात आर्मीमध्ये जाऊन, आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल असेल किंवा भारतीय नौसेना असेल किंवा भारतीय हवाई दल असेल, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, अशा ठिकाणी जर आपला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल, तर निश्चितच आपल्याला ते अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते। आणि आपल्या सर्वांना जर विचार करायला गेलं तर ते आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी उत्कंठा आणि उत्साह पण असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे। आणि आपण नेहमी समजा कधी जर असं एखादा चित्रपट पाहिला किंवा TV जर न्यूज पाहिल्या की नेमकं भारतीय सैन्य काय करत आहे किंवा इंडियन एअरफोर्सनं अशा पद्धतीने कामगिरी केली, किंवा आता नुकतंच आपण जर पहलगामचा हल्ल्यानंतर जी काही स्ट्राईक झाली किंवा पाकिस्तानवरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इंडियन एअरफोर्सनं सर्वात महत्त्वाचं काम केलं। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान, स्वाभिमान आणि खरं तर खूप मोठं आपल्याला भाग्य वाटते की आपल्याकडे असे इंडियन एअरफोर्स आहे। आणि आजही आपल्याला हे सांगण्याचं कारण असं आहे की रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असाच एक भाग्याचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून। कारण आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे इंडियन एअरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंट श्रुती रवींद्र कुल यांना। त्या मूळतः राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम येथील कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या Mi-17 हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचा टेक्निकल ऑफिसर, मेंटेनन्स या विभागामध्ये ते कार्यरत आहेत। आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या एक पार्ट म्हणून रेडिओ तेरणाला खूप अभिमानाची आणि खरं तर ही स्वाभिमानाची बाब वाटते की आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची खरं तर ही संधी आम्हाला लाभत आहे। मी श्रुती रवींद्र कुल आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं, मी खूप आभार प्रकट करते तुमचा, कारण आय एम हिअर टू मोटिवेट अँड इन्स्पायर मोर Like me to become officers and join Indian Air Force.
1: अच्छा श्रुती, खरं तर म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या व्हॉइसमधूनच आम्हाला तर खूप म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं झालं। आणि आता सध्याचं वातावरणच असं आहे की सैन्यातल्या कुठल्याही व्यक्तीशी जर बोलायचं म्हटलं तर थोडंसे अभिमान छाती फुलून येते। तुमचं आडनावच कुल आहे आणि तुम्ही कुलाचं नाव खरं तर रोशन केलं, तुम्ही खरं तर त्याचा नावलौकिक वाढवला अशा पद्धतीचा विषय आहे। तर तुम्ही सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहात आणि ते पण Mi-17 हेलिकॉप्टर ये। तर हे नेमकं Mi-17 हेलिकॉप्टर काय असतं आणि तुमचं काम काय असतं आणि आसाममध्ये जाऊन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणाहून आसाममध्ये जाऊन हे सगळं काम करणं नेमकं काय असतं हे अगोदर थोडंसं समजावून सांगा, जेणेकरून ऐकणारे सर्व जे श्रोते आणि आमचे सर्व युवा वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय असतं।
4: Mi-17 हेलिकॉप्टर हे एक रोटरी विंग एअरक्राफ्ट म्हणू शकता, त्याचं मेन रोल असतं स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, जे सैनिक दुसऱ्या क्षेत्र दुसऱ्या एरियामध्ये जाऊन स्पेशली स्लिदरिंग ऑपरेशन्स करतात, म्हणजे कुठे अटॅक करायचं आपल्याला कुठल्या तरी एरियामध्ये, मग तिथे जाऊन आपण आर्मीचे ट्रूप्स डिप्लॉय करतो, याच्यासाठी फ्रंट लाईनला ऑपरेशन्स करतात Mi-17, प्लस कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन, कुठलं एखादा गंभीर बॉर्डरवरती कुठला एखादा आपला सिपाही असो सैनिक असो खूप गंभीर आजारी आहे, त्याला तिथून इव्हॅक्युएट करून मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल त्याच्यासाठी कॅजवॅक ऑपरेशनसाठी यूज केलं जातं, प्लस फ्लड रिलीफ ऑपरेशन्स, जसं की तुम्ही केरळमध्ये ऐकलं असेल की हेलिकॉप्टर्स प्लेड अ मेजर रोल, प्लस परत त्याच्यानंतर आर्ममेंट ऑपरेशन्समध्येही सक्रिय आहे खूप Mi-17 हेलिकॉप्टर्स, असं एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे Mi-17.
1: अच्छा,
4: याच्यामध्ये माझं 6 months एक टेक्निकल टाईप ट्रेनिंग असतं, तिथे मी Mi-17 स्पेशलायझेशन केलं आहे. Mi-17 1V आणि V5 असे 3 व्हेरिएशन आहेत या एअरक्राफ्टचे. यात माझं टेक्निकल ऑफिसरमध्ये एक स्पेसिफिक रोल असा आहे की त्याचं मेंटेनन्समध्ये असतं, ओव्हरऑलिंग किंवा सर्व्हिसिंग, मेजर सर्व्हिसिंग एक पार्ट असतो एअरक्राफ्टचा. कुठल्याही एअरक्राफ्टसाठी आर्स ऑफ फ्लाइंग असतं आणि कॅलेंडर लाईफ असते, तर त्याच्यानंतर त्याचं एक मेजर सर्व्हिसिंग होतं, ह्याचा पार्ट लुक ओव्हर करणं आणि ते एक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडणं, ज्याच्याने तो एअरक्राफ्ट मतलब लॉंग टाईमसाठी सर्व्हिसेबल राहील, हे माझं मुख्य काम राहील. त्याच्यामध्ये स्नॅग रेक्टिफिकेशन आलं, टाइमली एअरक्राफ्ट रेडी करणं आलं, HDR किंवा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स आलं, त्याच्यासाठी हार्डली एक तास मिळतो आम्हाला रेडीनेससाठी, तो एन्शुअर करणे की मॅनपॉवर तिथे पोहोचली आहे, टूल्स अँड इक्विपमेंट्स आर राईट ओव्हर देअर, अँड ऑल द थिंग्स आर कॅरीड आउट ॲज पर SOPs लेट डाऊन बाय इंडियन एअरफोर्स, हे माझं मेजर रोल राहील.
1: अच्छा, म्हणजे आता श्रुती तुम्ही जे सांगतायत ते थोडंसं लक्षात येतं की हे तर तुम्ही जसं फ्लड रिलीफ असेल किंवा हे, पण जे ॲक्च्युली आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून किंवा इकडल्या भागात आम्ही जो काही विचार करतो त्याप्रमाणे जर समजा एक विचार करायचं म्हणलं तर हे जे मुख्य लढाईमधला जो पार्ट असतो जिथं की हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट जात असतात त्या ठिकाणी असं काही तुम्हाला काम करण्याची किंवा असं काही संधी मिळते काय असतं नेमकं असं?
4: जेव्हा आपण लढाई फ्रंट लाईनला लढत असतो तेव्हा ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्टच नसतात लढत, त्यांना रिक्वायर्ड असणारी मशिनरी, त्यांना रिक्वायर्ड असणारी मेन्स, त्यांना रिक्वायर्ड असणारे वेपन्स, हे सगळं डिलिव्हर करणं हे मुख्य काम राहतं हेलिकॉप्टरचं. दे प्ले अ मेजर रोल इन कॅरिंग दिस गुड्स वेपन्स अँड एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द फ्रंट लाईन एअरक्राफ्ट टू फाईट विदाउट एनी प्रॉब्लेम्स, हे आमचं मेन काम राहतं. कारण तुम्ही बघाला लॉजिस्टिक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी वॉर टू विन, तसंच हे हेलिकॉप्टर प्लेज अ मेजर रोल इन द लॉजिस्टिक सपोर्ट.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याकडे जे म्हटलं जातं की रसद पुरवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ते रसद पुरवण्याचं काम तुम्ही करता, त्याच्यामुळे ते बॅकबोन जो आहे ह्या सगळ्या फ्रंटियर्स लढणाऱ्यांचा तो तुम्ही आहेत.
4: करेक्ट.
1: तर श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजूनही माझ्या थोडंसं अंगावरचे शहरे जे आहेत ते कमी होत नाही आहेत, ते म्हणजे त्या फ्लोमध्ये जात असल्यामुळे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना सध्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे जे आपण आता पहलगामच्या हल्ल्यानंतरची जी सिच्युएशन गेला एक साधारणतः आपण 15 दिवसात पाहत आहोत, तर तुम्ही याला कसं अनुभवताय किंवा तुमच्या मनामध्ये काय नेमकं चालू आहे सांगा. आम्ही तर खूप म्हणजे असं जोशपूर्ण आहोत, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा, आम्हाला ते पण ऐकायचं आहे.
4: ज्या दिवशी पहिलं पाऊल मी भारतीय वायुसेनेमध्ये ठेवलं त्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट शिकवली गेली होती की वॉर रेडी राहायचं. आमची जी प्रत्येक ट्रेनिंग असते, जो प्रत्येक दिवस आम्ही एअरफोर्समध्ये घालतो, वी आर रेडी फॉर ईच अँड एव्हरी डे फॉर द वॉर, आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की युद्ध आज नाही तर कधी उद्या होणारच आहे, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. जे आमचं रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा जे आमचं रेग्युलर वर्क जरी असेल ना, इट इज ऑलवेज ऑल द SOPs इन इंडियन एअरफोर्स, रादर ऑल द SOPs इन द एंटायर आर्म फोर्सेस आर मेड सो दॅट वी आर रेडी टू फाईट द वॉर एनी टाईम देन इट कम्स. आता पहलगामचं तुम्ही म्हणाला जसं, इंडिया वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि खूप सक्षम आहे आपली पूर्ण भारतीय वायुसेना म्हणा किंवा आर्मी अँड नेव्ही, एव्हरीबडी खूप सक्षम आहेत हे पूर्ण युद्धला सामोरे जाण्यासाठी.
1: अच्छा, मग ते तुम्ही स्वतः पण ते फील करत होता त्यावेळेस, म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होत्या घडत होत्या सीमेवर किंवा ज्यावेळेस ते POK मध्ये हल्ला होत होता त्यावेळेस तुम्ही आसाममध्येच होतात?
4: मी सुट्टीवर आले होते कारण माझी प्लॅन्ड लीव होती, बट मला 7 तारखेला मी माझ्या SEO सिनियर इंजिनिअरिंग ऑफिसरला कॉल केला होता की माझी सुट्टी मला सरेंडर करायची, मला वापस बोलवा, कारण मला बिलकुल घरी जायची इच्छा, कारण याच्यासाठीच मी फौज जॉईन केली होती, घरात बसण्यासाठी मी जॉईन नव्हती केली. तर ऑब्व्हियसली मला ते होतं की आय वॉन्ट टू गो अँड बी ऑन देअर फ्रंट, बट ड्यू टू सम रिझन्स एवढी वॉर लाईक सिच्युएशन झाली नाही आपली अँड आय वॉज नॉट रिकॉल्ड फॉर द ऑपरेशन्स, बट मलाही खूप अगदी उत्सुकता होती की तिथे जायचं आणि तेच करायचं ज्याच्यासाठी मी आजपर्यंत ट्रेनिंग केलेली आहे. फायनली ते आलाय तो दिवस ज्याच्यासाठी रोज आम्ही कष्ट घेत आहोत.

0: So I wanted to go there, but unfortunately I did not get the chance. Maybe next time I'll get the chance. I hope.
1: नाही नाही ते ते प्रत्येकाचं स्वप्नच असतं ते, कारण आर्मीमध्ये पहिलं पाऊल टाकलं की शेवटी मला तिथं रणांगणावर जाऊन लढायचं आहे आणि ते जिंकायचं आहे, तर हा विषय असतोच आणि तो आत्मविश्वास तुमच्यात पण दिसतो आहे. तर मित्रांनो, आपण जी आता एवढी गेली एक जवळपास 7-8 मिनिटं झाली एवढी जोशपूर्ण जे चर्चा करत आहोत ते श्रुती रवींद्र कुल यांच्याशी, त्या राहणार पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या इंडियन एअरफोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर आणि त्यांचं जे पद आहे ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आहे आणि त्या Mi-7 हेलिकॉप्टर याचं मेंटेनन्स पाहतात आणि Mi-17 हेलिकॉप्टरची नेमकी उपयुक्तता आणि त्याचं महत्त्व किती आहे हेही त्यांनी विषद केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं इंडियन एअरफोर्समध्ये आहेत सध्या,
0: बरोबर?
1: तर हे नेमकं फ्लाईट लेफ्टनंट असेल किंवा हे जे पदाचं जे असतं ते नेमकं कसं कसं असतं ते सांगा इंडियन एअरफोर्समध्ये. म्हणजे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट झाला त्याच्या अगोदर काय होतात किंवा नंतर काय होऊ शकतात ते एक सांगा.
0: माझं सिलेक्शन झालं होतं 2021 बॅचमध्ये, सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं. 6 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग असतं, ते हैदराबादमध्ये होतं एअरफोर्स अकॅडमी दुंडीगलमध्ये. त्याच्यानंतरचं 1 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग हे एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोर जलालीमध्ये होतं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं आमचं टेक्निकल ट्रेनिंग और बेस्ट ज्या स्ट्रीममध्ये आम्ही अलोकेट केलेलं आहे त्या स्ट्रीमच्या रिलेटेड एक स्पेसिफिक विषयी आमचं ट्रेनिंग होतं, ज्या एअरक्राफ्टमध्ये असेल, मिसाईल्समध्ये असेल किंवा गायडेड वेपन्स असतील, रडार असेल, एअर डिफेन्स असेल, अशा बऱ्याच डिफरंट डिफरंट एअरफोर्सच्या स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल टाईप ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर आमची पोस्टिंग येते. युजली पहिली पोस्टिंग जी असते ती होम लोकेशनपासून दूर असते, त्यामुळे माझी पहिली लोकेशन जी आली ती कुंभीग्राम आसाममध्ये आलेली आहे आणि तिथे Mi-17 मेंटेनन्स इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर देअर.
1: अच्छा, मग आता याच्यानंतर जे म्हणजे जर समजा तुमचं प्रमोशन झालं किंवा तुमचं झालं तर मग ते तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता?
0: स्क्वॉड्रन लीडर ह्या रँक, म्हणजे जसं की फ्लाईट कॅडेट असतात जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये असतो, त्याच्यानंतर फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट आणि स्क्वॉड्रन लीडर. स्क्वॉड्रन लीडर पर्यंत इयर्स ऑफ सर्व्हिस बेसिसवरती आम्हाला रँक प्रमोशन मिळतं, प्लस एक्झाम्सही असतात ज्याच्यामध्ये आम्हाला पास व्हायला लागतं. आफ्टर दॅट वी गेट दिस रँक्स. बट आफ्टर स्क्वॉड्रन लीडर, ग्रुप विंग कमांडर अँड देन ग्रुप कॅप्टन पासून मेरिट बेसिसवरती स्टार्ट होतं रँक प्रमोशन. सो देर इज अ ग्रुप कॅप्टन टाइम स्केलही असतं आणि ग्रुप कॅप्टन बोर्ड सिलेक्शनही असतं. याच्यामधून जे पुढचे सगळे रँक्स आहेत ते आर कम्प्लिटली मेरिट बेसिस. तुमचा परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा अकॅडमिकली परफॉर्मन्स इन द सर्व्हिस, तुमचा स्पोर्ट्स, तुमचा ओव्हरऑल प्रोफेशनल ऍट्रिब्यूट्स, त्याच्या सर्व गोष्टींवरती रिस्पॉन्सिबल असतं तुम्हाला तुमचं नेक्स्ट प्रमोशन.
1: अच्छा,
0: प्लस वेकन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
1: मग आता जेवढं आता आम्ही समजा चित्रपटातून पाहिलेलं असतं थोडंबहुत किंवा थोडंबहुत इकडून तिकडून नॉलेज मिळालं असतं, एवढं डीपमध्ये माहीत नसतं, पण आम्हाला जे माहिती आहे ते फ्लाईंग ऑफिसर किंवा फ्लाईट लेफ्टनंट किंवा स्क्वॉड्रन लीडर म्हटलं की ते आम्ही फार तर जे पायलट एअरक्राफ्ट चालवतात किंवा हेलिकॉप्टर चालवतात अशा अँगलनं आम्ही पाहिलेलं असतं. तर तुम्ही नेमकं काय डिफरन्स सांगू शकता की जर समजा तुम्हाला तसं काही करता येईल का तो पूर्णपणे स्ट्रीम वेगळा असतो? कारण समजा कोणाला जर असं कोण्या मुलीला किंवा मुलाला जर अशा पद्धतीनं जायचं असेल आणि त्यांना जर पायलटच व्हायचं असेल तर काय नेमका विषय असू शकतो?
0: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एअरफोर्समध्ये जाण्याचा 2 मार्ग आहेत, एक CDS आहे आणि एक FCAT आहे. अँड देर इज ऑल्सो 1 मोर एंट्री, NCC एंट्री आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचं सी सर्टिफिकेट झालेलं असतं दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी. तर FCAT आणि CDS मधनं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एक्झामचा फॉर्म भरता यू गेट डिफरंट टाईप्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन, जसं की ग्राउंड ड्युटी अँड फ्लाईंग एंट्री. फ्लाईंग एंट्रीमध्ये तुम्ही पायलट बनू शकता, आयदर ट्रान्सपोर्ट, फायटर और हेलिकॉप्टर, या 3 ऑपॉर्च्युनिटी. पुढे जाऊन तुम्हाला ट्रायफर्केशन होतं त्याचं. तर FCAT मधनं जी ग्राउंड ड्युटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल या ब्रांचेससाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण तुम्हाला एज्युकेशन आणि मेट्रोलॉजी या ब्रांचेससाठी जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. मग तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या मी तुम्हाला 3 एंट्री सांगितल्या जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लॉजिस्टिक्स आणि टेक्निकल, प्लस फ्लाईंग एंट्री ही अप्लाय करता येते. फ्लाईंगसाठी मेडिकल रिक्वायरमेंट जास्त आहे, तुमचं हाईट वेट क्रायटेरिया खूप जास्त आहे, जसं की तुमचं थाय लेंथ, तुमची अप्पर बॉडी लेंथ, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कम अंडर मेडिकल क्रायटेरिया. ते जर का तुम्ही क्लिअर झालं, इफ यू आर मेडिकली फिट फॉर फ्लाईंग, मग तुमचं अकॅडमीमध्ये एंट्रीच फ्लाईंगसाठी होऊ शकते. जसं की माझी हाईट वॉज लेस, इट वॉज 162 अँड रिक्वायरमेंट इज 162.5, सो आय कुड नॉट गो
1: फॉर द फ्लाइंग. स्वप्न होतं तसं?
0: हो, माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पायलट बनायचं, बट इव्हेंच्युअली आफ्टर ग्रोईंग अप आय रिअलाइज की जर का कमर्शियल पायलट व्हायचं असेल यू हॅव टू स्पेंड अराउंड 40-50 लाख रुपीज. बट मला असं इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी एवढा खर्च करावा. आय वॉन्टेड टू अचीव्ह इट ऑन माय ओन विल. तर आफ्टर 12th स्टँडर्ड मी इंजिनिअरिंग केली, कारण इंजिनिअरिंग नंतर डिफेन्स जॉईन करण्यासाठी खूप जास्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज.
1: जसं आपलं बोलणं झालं, तुमचं बीई मेकॅनिकल झालेलं आहे, हा, तर
0: जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नॉट ओनली इन एअरफोर्स, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये सुद्धा. दॅट इज वाय आय चोज इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल. आय फील दॅट वॉज मोर रिलेटेड टू मी अँड आय कुड परफॉर्म गुड इन दॅट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉबही केला फोक्स वॅगन, स्कोडा फोक्स वॅगनमध्ये. आणि आय हॅव रिअलाइज की मी एक बेंच या डेस्क जॉब नाही करू शकत. आणि जास्त इन्क्लिनेशन होत गेलं माझं टुवर्ड्स द फील्ड ऍक्टिव्हिटी ऑर मोर ॲडव्हेंचर, जी मला कॉलिंग दिसली भारतीय वायुसेनामधून. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले 2 वर्ष अँड फायनली आय डिड इट.
1: अच्छा, मग आता हे जे बी मेकॅनिकल ज्यावेळेस चालू होतं किंवा लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं, तर मग हे ड्युरिंग द मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय नेमकं होतं आणि कुठं झालं इंजिनिअरिंग हे सगळं?
0: माझं इंजिनिअरिंग मी केलं आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे येथून. सावित्रीबाई फुले अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे ती. मी रोबोकॉन एक टेक्निकल प्रोग्राम असतो तिथे जॉईन केलं होतं. आणि ओव्हर द टाईम मी काम करत असताना किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण असताना बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आय हॅव टू प्रिपेअर, आय हॅव टू जॉईन एअरफोर्स, दॅट इज माय कॉलिंग अँड आय वॉन्ट टू गो देअर. ते कुठं ना कुठेतरी डोक्यामध्ये चालूच होतं कायम. आणि इट इव्हेंच्युअली
1: हे असं विचारायचं होतं की 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असताना, आता हे जे तुम्ही एक्झाम म्हटलात की ॲपकॅट असेल किंवा CDS असेल, तर याची तयारी तुम्ही करत होतात की डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कमी वेळेमध्ये करता येऊ शकते?
0: इंजिनिअरिंग करत असताना ह्यासोबत ट्रेनिंग किंवा काय म्हणतात ह्याच्या प्रॅक्टिस ऑफ एफकॅट और CDS करणं थोडंसं अवघड जातं. बट विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी अँड ट्रेनिंग यू कॅन, लाईक मी क्लासेस गायडन्स वगैरे घेतला होता की एफकॅटचं सिलेबस काय आहे नेमकं, त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण फॉर्म केली तर वी कॅन क्रॅक दिस एक्झाम्स व्हेरी इझिली. सो 6 मंथ्स आय थिंक इज सफिशियंट इनफ टू क्रॅक दिस एक्झाम्स. सो लास्ट इयर पासून तुम्ही जर का तुम्ही लास्ट इयर एंटर करत असाल तुमचं इंजिनिअरिंगचं, यू गेट अ फेअर आयडिया की आता आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. अँड यू हॅव, मतलब सिलेबस बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की रफली की मला एक 7 मंथ्स लागतील, 8 मंथ्स लागतील किंवा 3 मंथ्स लागतील, डिपेंडिंग ऑन द मेंटल कपॅसिटी ऑफ इच अँड एव्हरीबडी. तर मला एक साधारण 6-7 महिन्यात आयडिया येऊन गेली होती की त्याला थोडंसं जास्त मला एफर्ट्स द्यायला लागणार आहेत, कारण प्रोजेक्टमध्ये थोडंसं इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्टवर फोकस असल्यामुळे मला थोडा टाईम लागला क्रॅक करायला एक्झाम्स. सो एक कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी स्कोडा फोक्स वॅगनमध्ये. तो इव्हेंच्युअली आय जॉईंट ओव्हर देर, कारण आय वॉन्टेड की मी कंपनीसोबत एक्सपिरियन्स पण मिळायला पाहिजे जे मी इंजिनिअरिंग केलं त्याचं, प्लस मी त्याच्यासोबत एक्झामही क्रॅक करणार. बट टाईम मॅनेजमेंट बिकम्स अन इश्यू इन दॅट केस, बिकॉज 12 आवर्स तुम्ही जर का काम करत असाल, मॅनेजिंग स्टडीज विथ दॅट इज अ लिटल बिट ऑफ एफर्ट, प्लस एफर्ट यू हॅव टू पुट इन.
1: अच्छा अच्छा, मग आता हे ह्या 2 एक्झाम्ससोबत आणखीन एक जे आमच्या कानावर सारखं म्हणजे खूप पॉप्युलर असणारी ती म्हणजे NDA ची, तर NDA एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींना, आता तुमची पुण्याचीच एक मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आहे जी की आता रिसेंटली एक्झाममध्ये, तर NDA च्या एक्झामचा नेमका काय विषय असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं?
0: NDA एंट्री ही रिसेंटली मुलींसाठी स्टार्ट झाली आहे. 12वी झाल्यानंतर मुली अप्लाय करू शकतात NDA एंट्रीसाठी. त्याची एक NDA ची रिटर्न एक्झाम असते, फर्स्टली ती क्रॅक करायला लागते. आफ्टर दॅट एक SSB चा इंटरव्ह्यू असतो, तो क्रॅक करायला लागतो. आणि तुमची जी काही एंट्री असेल त्या एंट्रीमध्ये तुम्ही NDA जॉईन करू शकता.
1: अच्छा, मध्ये NDA मधून असं आपल्याला निवडता येऊ शकता की आपण नेव्ही, आर्मी किंवा
0: एअरफोर्स, करेक्ट,
1: असं जाता येऊ शकता. अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला खरं तर त्या म्हणजे विषयावर यायचं होतं. ठीक आहे, आम्ही आता आमच्यात तेवढे आमच्यात भारावून गेलो आम्ही, आम्हाला थोडंसं ते अंगावर शहारे पण आल्यासारखं झालं सगळं ऐकताना. पण हे पण एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं की बाबा ही मी मुलगी म्हणून मी सहन करू शकेन का ह्या सगळ्या गोष्टी, इंडियन एअरफोर्समध्ये जाणं किंवा असं काहीतरी करणं, असं काही?
0: अकॅडमी जॉईन करायच्या आधी थोडीशी भीती असतेच की नेमकं काय होणार आहे तिथे, कारण माझं कम्प्लिटली सिव्हिलियन बॅकग्राऊंड होतं, कोणी आर्मी, एअरफोर्स किंवा कुठल्याही फौजमध्ये नव्हतं. सो आय डिड नॉट हॅड अ व्हेरी फेअर आयडिया अबाउट इट की एक्झॅक्टली तिथे काय होतं. थोडीशी भीती होते, पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली आणि तिथे जसं ट्रीटमेंट असतं इट इज कम्प्लिटली जेंडर इक्वल. मतलब आय डिड नॉट फील ॲट एनी पॉईंट की ॲज अ फिमेल मला दुसरी ट्रीटमेंट मिळते. आय डिड नॉट फील इट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. द ट्रीटमेंट ऑर द काइंड ऑफ ट्रेनिंग अशी आहे की इट इज इक्वल फॉर एव्हरीबडी. आणि जी फिलिंग फिलिंग असतं ना जेव्हा पास आउट परेडला तुम्ही तिथे इक्वली जेव्हा थांबून परेड करताना यू रिअलाइज एव्हरीथिंग इज वर्थ, एव्हरीथिंग इज वर्थ. त्यामुळे मला असं वाटतं फौज एक असं ठिकाण आहे ना जिथं इक्वल ट्रीटमेंट जी असते ना जी बाहेर फक्त बोलली जाते ती तिथे मिळते आम्हाला. आज माझा सीईओ आहे, कमांडिंग ऑफिसर, कुठलाही चॅलेंज येऊ किंवा कुठलाही टास्क येऊ जिथे म्हणतात की श्रुतीला वाटव पहिलं. सो दॅट इज व्हॉट द ट्रस्ट दे शो इन मी. सो मला असं कुठेही वाटत नाही की इट इज द ऑफिसर, इट इज नॉट लेडी ऑफिसर ऑर मेल ऑफिसर, इट इज अन ऑफिसर. तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला पार पाडणे. सो दॅट इज व्हॉट आय फील द रिस्पॉन्सिबिलिटी जी समान आहे.
1: नाही पण हा तर श्रुती ट्रेनिंगचा पार्ट झाला जो की ट्रेनिंगने तुम्हाला तशा पद्धतीनं तयार केलं. मी म्हणतो सेल्फ ट्रीटमेंटचा विषय म्हणतो मी, कारण हे जे तुम्हाला स्वतःला जे त्या पद्धतीनं तयार करणं, माइंड तयार करणं, कारण पुण्यामध्ये राहणं, बी ए मेकॅनिकल पुण्याच्या कॉलेजमध्ये करणं, खरं तर अर्थानं पाहिलेलं तर एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आय टीमध्ये जाऊन म्हणजे छानपैकी एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरी करणं असा विषय असू शकला असता ना. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर आम्ही जसं पुण्याच्या मुलींना अनुभवतो किंवा चला ठीक आहे एकदम चांगलं जीवन जगतायत किंवा असा असा विषय असू शकत होता, तुमचा पण असा विषय असू शकला असता. तर काय
0: ते म्हणतात ना ध्येय वेडी, त्या लोकांसाठी हे करणं खूप सोपं आहे. इफ यू बिलीव्ह इन युअर ड्रीम यू कॅन अचीव्ह इट. तुम्हाला जर का ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन ते हार्डवर्क करू शकता. सो आय बिलीव्ह इन दॅट. जर का तुम्हाला ते हवंय, इफ यू वॉन्ट इट दॅट यू विल गो बॅडली बिहाइंड इट, इट डझंट मॅटर. मला तो युनिफॉर्म हवा होता, मला ती पासिंग आउट परेड हवी होती, आय वॉन्टेड टू बिकम अन ऑफिसर, डझंट मॅटर कितीही हार्डवर्क असो यू कॅन डू इट, बिकॉज तुमच्या पुढे फक्त ते एक स्वप्न, एक गोल आहे की ते अचीव करायचं आहे. सो दॅट इज समथिंग गिव मी अन इन्स्पिरेशन थ्रू आउट द जर्नी.
1: अच्छा, हे कधी पहिल्यांदा कधी रिअलाइज झालं होतं की इंडियन एअरफोर्समध्ये जायचं किंवा थोडक्यात विमान चालवायचं किंवा विमानाच्या सर्व्हिसमध्ये जायचं, असं कधी पहिल्यांदा रिअलाइज झालं होतं?
0: मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये असताना असंच टीचर विचारत होते की प्रत्येकाला काय बनायचं काय बनायचं आहे. तर तेव्हा आय रिअलाइज की मी जास्त प्लेन उडताना बघायचं आणि मला वाटायचं कसलं भारी जॉब आहे हा, मस्त पायलट आहे वगैरे, छान इथून तिकडे प्रवास वगैरे करतात, किती भारी, सगळे इंजिनियर डॉक्टर म्हणत होते, लॉयर वगैरे. तर माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की पायलट इज समथिंग, ॲडव्हेंचर इज समथिंग दॅट इज कॉलिंग फॉर मी. आणि मग तेव्हापासून ते पायलटवालं ओरिएंटेशन इन्क्लिनेशन जास्त होत गेलं टू डिफेन्स फोर्सेस, बिकॉज ॲडव्हेंचर इन द लाईफ इज समथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड, द फील्ड ॲक्शन आय ऑलवेज वॉन्टेड, अँड काहीतरी करून दाखवायचं आहे देशासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी, आई वडिलांसाठी. ते मला तिथे मिळालं जे मला हवं होतं. सो
1: आता एक ट्रॅक सोडून थोडासा प्रश्न असा वेगळा विचारायचा होता तुम्हाला श्रुती, की आता हे तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, आता तुम्ही त्या इंडियन एअरफोर्समध्ये पण आहात, पण जसं आम्ही कधी तर मित्राला म्हणतो अरे बघू दे जरा गाडी चालवू दे, तसं तुम्ही कधी असा विचार होऊ शकतो का की थांबा जरा मला हेलिकॉप्टर चालवून येऊ दे, असा कधी विषय होतो?
0: असा विषय होऊ शकत नाही, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात पायलट, कारण प्रत्येकाची ट्रेनिंग त्या त्या विषयामध्ये झालेली असते. सो एव्हरीबडी शुड डू देअर ओन रोल, दॅट इज द बेस्ट पार्ट.
1: अच्छा अच्छा, तर आता याच्यासोबत आणखीन एक तो विषय येतो, तो म्हणजे परत एकदा ज्यावेळेसपासून लहानपणापासून असं स्वप्न होते की
0: थोडं मी इंटरप्ट करेल या विषयामध्ये. एक हेलिकॉप्टरमध्ये एक अजून एंट्री आहे फ्लाईट इंजिनियर म्हणून, जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत ज्यांना खूप उत्सुकता राहते फ्लाईंगसाठी, ते ह्या फ्लाईट इंजिनिअरिंग कोर्ससाठी अप्लाय करू शकतात, ज्याच्यामध्ये ते दोन पायलट को पायलट असतात हेलिकॉप्टर्समध्ये प्लस एक फ्लाईट इंजिनियर असतो. सो ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईंग, पार्टली फ्लाईंग. तो ज्याला खूप जास्त आवड आहे फ्लाइंग मध्ये, ही कॅन अप्लाय फॉर फ्लाईट इंजिनियर इन हेलिकॉप्टर्स, हा एक पर्याय आहे.
1: अच्छा, म्हणजे तो परत मग ते ज्यावेळेस फ्लाय करत असतात त्यावेळेस त्याला तो एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो?
0: एक्सपिरियन्स नाही, तो चालवतच असतो बेसिकली. ही त्याचं स्किल असतं मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स इन साइड द हेलिकॉप्टर. ऍक्च्युअल मध्ये ही इज नॉट युझिंग ऑल द कंट्रोल्स, जसे की वर्टिकल टेक ऑफ, लिफ्ट, हे सगळे कंट्रोल्स तो युज नाही करत, बट ही इज मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स अँड हेल्पिंग इन फ्लाईंग, असिस्टिंग इन फ्लाईंग.
1: अच्छा,
0: तो ही इज फ्लाईंग ओनली राधर यू कॅन से.
1: तर ते आम्ही असं एक ऐकतो की जे अमेरिकेचे कुठले तर असे हेलिकॉप्टर आहेत जे की खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहेत आणि ते भारत घेणार, अपाची, चिनो असे जे हेलिकॉप्टर आम्ही नाव थोडंसं ऐकतो, तर ते असं काय असतं म्हणजे इन ॲडव्हान्समेंटमध्ये? आता समजा तुम्ही Mi-17 हेलिकॉप्टर असेल, त्याच्यानंतर जर असे काही ॲडव्हान्स्ड हेलिकॉप्टर आले तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, नेमकं काय विषय होतो?
0: बेसिकली जेव्हा आमचं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमधनं आम्ही कम्प्लीट करतो तेव्हाच आमचं स्ट्रीम्स अलोकेशन होऊन जातं, त्यामुळे Mi-17, चिनूक, अपाची हे ऑलरेडी स्ट्रीम डिसाइडेड असतात आणि ते स्ट्रीम्स मिळून जातात. Mi-17 एक रशियन एअरक्राफ्ट आहे आणि विथ टाइम वी ऑल्सो एक्वायर्ड लेटेस्ट टेक्नॉलॉजी दॅट इज चिनूक अँड अपाची. अपाची इज मोस्टली आर्मामेंट रोल अँड फायटर हेलिकॉप्टर म्हणू शकता तुम्ही अपाचीला. चिनूक इज मोर लाईक Mi-17 हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट प्लस रिलीफ, फ्लड रिलीफ ऑपरेशन्स आणि चिनूक मधन आय थिंक आर्मामेंट वर्जन नाही आहे चिनूक, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रोक्युअर केली आहे बेसिकली.
1: ज्या ठिकाणून आर्म्स लोड केले जातात आणि टाकले जातात ते हेलिकॉप्टर वेगळे असतात.
0: हा, अपाची इज अ आर्मामेंट वेरी फायटर हेलिकॉप्टर अपाची म्हणू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: आणि चिनूक अँड मी 17 बेसिकली हॅव द सेम रोल्स.
1: अच्छा अच्छा, तर परत एकदा श्रुती रवींद्र कुल यांच्याशी आपण खरं तर चर्चा करत आहोत आणि इंडियन एअरफोर्स मधला त्यांचा जॉब, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि हे अचीवमेंट करत असताना त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा ते बोलत असताना आपल्याला जाणून येत असणार आहे की ती जे म्हणजे महत्वाकांक्षा होती ती पूर्ण करत असतानाचा जो उत्साह आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून दिसून येतो आहे. तर श्रुती, परत एकदा तो विषय होता की ज्यावेळेस असं काहीतरी एखादं स्वप्न असतं, वेगळं असतं स्वप्न, तुमचं बी ए मेकॅनिकल झालं, 11वी 12वी झालं, हे सगळं होत असताना जे सराउंडिंग फ्रेंड सर्कल असतं बरंचसं, आता तुमच्या मैत्रिणी असणार आहेत, बाकी असणार आहेत, तर हे काय श्रुती कसा विचार करते, तो इथं आपलं शांतपणे राहू शकते किंवा समजा ती अचीवमेंट नाही मिळाली असेल तोपर्यंत, समजा हे एक्झामची जे ॲपकॅटची जी एक्झामची तयारी असेल त्यावेळेस, मग मैत्रिणी काय म्हणायची, असं कधी असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं नाही कधी असं कोणी काय समजा म्हणत असताना?
0: तुमचा फ्रेंड सर्कल मॅटर करतो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता दॅट अफेक्ट्स युअर वेलबिईंग ऑल्सो. पण लकीली असं म्हणू शकता, फॉर्च्युनेटली आय हॅड अ व्हेरी गुड फ्रेंड सर्कल हू ट्रस्टेड मी. इवन दो बराच काळ माझं सिलेक्शन नव्हतं झालं होतं, आय फेल डिमोटिवेटेड बट दे ट्रस्टेड मी. सो हा जो ट्रस्ट फॅक्टर आहे ना की तू करू शकते आणि कम्प्लीट कॉन्स्टंट मोटिवेशन, दॅट इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू वेन आय लुक इन टू माय फ्रेंड्स, की ते कायम दे वर ऑलवेज देअर टू सपोर्ट मी. जेव्हा जेव्हा आय फेल्ड, मला जेव्हा असं वाईट वाटायचं, दे टूक मी टू अ राऊंड कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, असं आपण अभ्यास नको करू, तू थोडा रिलॅक्स हो, कारण रोज अभ्यास करून यू स्टार्ट टू गेट सॅच्युरेटेड. तुम्ही एका पॉईंटला असं पोचता की तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय वाचताय, काय चाललंय, लाईफ इज आउट ऑफ कंट्रोल यू फील. मग त्यावेळेला असा एक फ्रेंड सर्कल येतो जो हसवायला घेऊन जातो, थोडंसं मोटिवेट करतो, शेअर करतो अँड यू फील लाईक ये भी ओवरकम कर लेंगे हम, ये भी हो जाएगा असं वाला. सो आई थिंक फ्रेंड सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: अच्छा, तर मित्रांनो, मी जी आता सुरुवातीपासूनची जी ओळख करून देत होतो की श्रुती रवींद्र कुल ज्या राहणार पुण्याच्या आहेत, सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम इथे त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी सुद्धा ती थोडीशी सरप्राइझिंग असेल, ती म्हणजे श्रुती रवींद्र कुल या तुळजापूरच्या भाची आहेत, म्हणजे त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या त्यांचं माहेर आणि त्यांचं जे गाव आहे ते तुळजापूर आहे आणि तुळजापूर येथील नितीन साळुंखे, बापूसाहेब आनंतराव साळुंखे यांची ती भाची आहे, तशी ती आमची पण भाची आहे, कारण मी पण तुळजापूरचा आहे, हे आमचे सर्व मित्र कंपनी आहेत आणि श्रुती आमची भाची म्हणून खरंच आम्हाला खूप अभिमान पण आहे. ते मी अगोदर रिव्हील नाही केलं असतं तर मग ते त्यांना असं वाटलं असतं की चला मी खूपच जास्त असं म्हणजे जेस्चर घेतोय, मी जास्त फायदा घेतोय असा विषय झाला असता. पण श्रुती आमची भाची आहे आणि खरं तर तुम्ही आमची भाची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये येतात ना. सध्याच्या तर सिच्युएशनला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याच पद्धतीनं अगदी की आम्हाला त्याचा खूप अभिमान पण आहे. म्हणून आता ते प्रश्न विचारतो की आमच्या भगिनी असतील, बहीण असतील किंवा तुमचे वडील असतील, तुमच्या आई असतील, तर ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये जायचं असं म्हटल्यानंतर म्हणजे त्यांचे काय होते चेहऱ्यावरचे हावभाव काय असं विषय सांगितल्यानंतर?
0: लकीली वडिलांचा माझा कायम सपोर्ट राहिला आहे माझ्या बरोबर की तुला
1: वडिलांचा असतोच मुलीला,
0: थोडं आईचं थोडं आईचं चाललं होतं की शी ती म्हणत होती की स्टेबल जॉब आहे तुझी, आता फोक्सवॅगन मध्ये आहेस तू, यू डोंट नीड टू गो अनदर वे, थोडं चाललं होतं. बट तिला थोडंसं परसिव्ह केलं मी की अगं प्रत्येक जर का फौजीच्या आईने हा विचार केला की माझा मुलगा नको तर तिथे कोण राहणार का सेनामध्ये, तर तो गोष्ट तिला पडला. आणि आज आपण महाराजांच्या परंपरेतले आहोत त्यामुळे हे आपल्या रक्तामध्ये आहे आज.
1: बरोबर आहे. तर अच्छा, मी आणखी सांगू इच्छितो की श्रुती रवींद्र कुल यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत आमच्या. ताईसाहेब, मी तुमचं पण इथं खरं तर स्वागत करतो. अर्चनाताई, सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आहेत आणि त्यांचं माहेरचं नाव म्हणलं तर अर्चनाताई आनंतरावजी साळुंके. तर अशा पद्धतीनं ताई, खरं तर तुमचा आम्हाला खरं तर तुमचा पण अभिमान वाटतो की तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुलीला असा आशीर्वाद दिला आणि ती आज तुमच्या पूर्ण कुल घराण्याचा कुल लौकिक वाढवत आहे. तर परत एकदा मग त्या विषयावर की ज्यावेळेस मग घरच्यांना असं सगळ्या म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी विषय लाईफमधला करिअरचा असं होऊ शकतं, मग तिथून खरा बूस्ट मिळाला.
0: बरोबर.
1: अच्छा, आणि असं कधी झालं का की म्हणजे नर्वसनेस कधी फील झालं किंवा कधी असं एवढं स्मूथ स्मूथ चाललं होतं की कधी असं डाऊनफॉल पण आली होती असं?
0: जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली होती तेव्हा माझे फिजिकल स्टँडर्ड्स एवढे नव्हते, कारण जॉबमध्ये असताना कोविडच्या टाईममध्ये हार्डली देअर वॉज एनी ऑपॉर्च्युनिटी टू की जाऊन मी फिजिकली फिट राहील किंवा पळेल वगैरे. तर अकॅडमीच्या सुरुवातीला खूप अवघड जायचं मला. मी मम्मीला कॉल करायचं जेवढ्या वेळेला मम्मीला म्हणायचं अगं खूप अवघड झालं, मम्मी मला कायम सांगायची सुरुवातीला अवघड असतं नंतर सोपं होईल. अँड आफ्टर दॅट इट वेंट अ स्मूथ सेलिंग. मतलब सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं बट नंतर इट वॉज अ स्मूथ सेलिंग, कारण तो विश्वास असतो ना की होऊन जाईल. आणि अकॅडमीमध्ये तर होऊनच जातं, कारण सगळे तुम्ही कोर्समेट सोबत असतात, सगळे एकत्र मिळून घाम गाळतायत, रक्त गाळतायत, आणि इव्हेंच्युअली होऊन जातं. पोस्टिंगच्या पण सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, जसं शेड्यूल आहे त्याला थोडंसं मेंटेन करायला, बट तेच की एक फौज अशी संघटना आहे ना, ती स्वतःला करून घेत स्वतःचं, त्यामुळे विथ टाईम तुम्ही होऊ जाता. जसं नवीन कंपनीत जॉईन झाले सुरुवातीला थोडं अवघड जातं, बट तुम्ही जेव्हा काम शिकता तेव्हा तुम्हाला ते सोपं व्हायला लागतं, तसं येते.
1: आणि हे ड्युरिंग द प्रिपरेशन, कारण हे तर झालं तुम्ही ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये गेला, ट्रेनिंग सुरू झाली असेल त्यावेळेसचा तो भाग वेगळा झाला, कारण त्यांची एक स्वतःची त्यांची एक त्या पद्धतीची एक ट्रीटमेंट असते, त्यांची स्वतःची एक टाईमलाईन असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला घडवत असतात. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस, किंवा तुम्ही या एफकॅटच्या प्रिपरेशन करत होता त्यावेळेस, जर कधी वाटलं की अरे आपण हे क्रॅक करू की नाही, असं कधी असं डाऊनफॉल
0: इंजिनिअरिंगमध्ये माझे खूप सारे सिनियर्स होते जे एफकॅट आणि सीडीएस एंट्री ट्राय करत होते, त्यांचं नाही झालं तर ते येऊन बोलले होते की श्रुती खूप अवघड आहे. मग मला थोडंसं असं वाटायचं की सेल्फ डाऊट यायचा कुठेतरी की होईल नाही होईल आपलं, पण ते असतं ना की करायचं आपल्याला
1: प्रयत्न. काय अशी गोष्ट होती की जी मोटिवेट करत राहिली?
0: माझा डेस्क जॉब. मला जॉब करायला असं डेस्कवरती बसून नव्हतं आवडत, आणि इट इव्हेंच्युअली मला एक रोज असं वाटायचं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं आहे, हे मला मी हे करू शकत नाही लॉंग टर्म ॲज अ जॉब, मी ह्याला बघू शकत नाही. सो ते राहिलं होतं की कुठेतरी नाही आपल्याला करायचं, तर त्यामुळे मी रोज थोडे 2 तास अभ्यास, अजून 1 तास अभ्यास आपल्याला करायचं आहे, हे जॉबमध्ये नाही राहायचं आपल्याला. सो दॅट की ॲडव्हेंचर आपल्याला हवं आहे लाईफमध्ये, आपल्याला फील्ड ॲक्शन हवी, दॅट इव्हेंच्युअली मेड मी डू माय वर्क.
1: आणि आता सध्या दैनंदिन रुटीन कसा असतं मग तुमचं डेली जे आहे ते?
0: सकाळी साधारणपणे 7 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं, आणि मग अराउंड 2-2:30 पर्यंत असतं काम, हे मेंटेनन्स वगैरे, सर्व्हिसिंग, रेडीनेस एअरक्राफ्टचं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जेवण करून 4 वाजता वगैरे मी साधारणपणे थोड्या वेळ परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागतात. मग 6:30 वाजता मी वापस आले की त्याच्यानंतर थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं जातं, आयदर मी स्कॉश खेळायला जाते किंवा रनिंग करायला जाते, आणि मग कोर वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी करते, ताकी फिटनेस इज समथिंग आय बिलीव्ह की जे राहिलं पाहिजे. आणि PFR वगैरे असतं, म्हणजे फिटनेस टेस्ट असतात बेसिकली एअरफोर्समध्ये, तो यू हॅव टू मेंटेन विदिन दोज स्टँडर्ड्स, तुमचं वेटही लिमिटमध्ये राहिलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आय वर्कआउट. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी फोन वगैरे वरती बोलून वगैरे अराउंड 10 o'clock आय एंड माय डे.
1: अच्छा, आणि एंटरटेनमेंटसाठी
0: कधी एखादा सॅटर्डे संडे वेळ मिळाला, सॅटर्डे वर्किंग असतं मोस्टली, बट संडे वेळ मिळाला तर आय युजली वॉच अ मूवी. तसं एअरफोर्समध्ये फ्री मूवीज असतात, देअर इज ऑडिटोरियम प्रत्येक स्टेशनमध्ये, तर तुम्ही जेव्हा नवीन मूवीजही लागतात तिथे तुम्ही कधी जाऊन बघू शकता. आणि आसाममध्ये जास्त फिरायला तिथे टी गार्डन्स आहे खूप जास्त, मग कधी संडेला असं वाटलं की बाहेर जाऊन थोडंसं बघून यावं आसामची लोकॅलिटी कशी, वॉटरफॉल्स वगैरे खूप आहे, खूप सिनिक ब्युटी आहे तिकडे, ते कधीतरी बघायला जातो.
1: सेवन सिस्टर्स असं म्हटलं जातं,
0: खूप सुंदर आहे. तिथून मेघालय इज अन अमेझिंग प्लेस, इथले वॉटरफॉल्स, इथले वॉटर ट्रेक्स, दे आर लाईक द बेस्ट. कोणी एक्सप्लोअर नाही करत बिकॉज वी डोंट नो की तिथे काय आहे, बट जेव्हा आपण तिकडे पोस्टिंगला जातो ना, वी हॅव एम्पल ऑफ टाईम, लाईक 2-3 इयर्स वी आर देअर, आणि मग आरामात वी कॅन रोम अराउंड. अरुणाचलही खूप सुंदर आहे. सो
1: बरं, आणि तुमच्यासोबत कोण कोण असतं तिथं? आता म्हणजे तुम्ही एक मुलगी आहेत म्हणून विचारते की तुमच्यासोबत असं कोण मुली आहेत, आणखी म्हणजे काय असं कलिक कोण कोण आहेत?
0: स्टेशन असतं, तिथे स्टेशनमध्ये डिफरंट स्ट्रीम्स असतात, म्हणजे वेगळे एअरक्राफ्ट, मिसाईल्स, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ऑफिसर्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. एक लिव्हिंग इन ब्लॉक असतो ऑफिसर्सचा स्पेसिफिकली, तर तिथे यू कोर्समेट्सही असतात तुमचे, तर यू मेक फ्रेंड्स अँड विथ टाईम दे बिकम युअर फॅमिली.
1: अच्छा, मग आता ह्या एवढ्या सर्व दरम्यान, म्हणजे आता हे इंजिनिअरिंग कधी सुरू झालं होतं इंजिनिअरिंगचं वर्ष?
0: माझं 2015 मध्ये
1: इंजिनिअरिंग सुरू झालं होतं. म्हणजे लास्ट 10 इयर्सचा आपण समजा विचार करूयात, तर सोशल मीडिया तर ऑब्व्हियस आहे की सोशल मीडिया खूप म्हणजे ह्या काळातच पॉप्युलर झाला, हे झाला. मग असं काही सोशल मीडियावर काही असं म्हणजे तुमचं आहे का किंवा होय बाबा मी सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट आहे किंवा काय काय नेमकं सोशल मीडियाला धरून काय विचार आहेत? कारण एक जी इंडियन एअरफोर्समधली जी एक यंग लेडी आहे जी की म्हणजे फायटिंगचं स्पिरिट आहे, देशसेवा करण्याचं स्पिरिट आहे, मग त्यांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाला धरून काय चालू आहे? ते एक
0: इंजिनिअरिंगच्या टायमिंगला सोशल मीडियावरती काफी ऍक्टिव्ह होते मी, कारण आमचं रोबोकॉनचं काफी ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे सोशल मीडियावरती वगैरे करायचे. बट जसं 3rd इयरमध्ये आले होते मी आणि मी स्टॉप केलं होतं सगळ्या गोष्टी, कारण मला फोकस करायचं होतं माझ्या गोलसाठी. तेव्हा मी एक रिस्ट्रिक्ट केला होता की हा दिवसातले फक्त 15 मिनिट्स एवढा वेळ मी सोशल मीडिया यूज करणार, आणि ते मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी ते तेवढंच करणार, आणि मी टायमर लावून युजली

0: करायचं आहे असं असं असणाऱ्यांनी काय करायला हवं?
1: सोशल मीडिया बॅड आहे किंवा चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही. इट इज जसा टाइम बदलत गेला, इट हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर द टाइम. तुम्ही त्याचा कसा वापर करतोय, जसं माझं इंस्टाग्राम ओपन करायचं मी तेव्हा तर माझ्या सगळ्या SSBचे पेजेस लाईक केलेले असायचे, मी सगळे ऑफिसर्सला फॉलो करायचे असे करत होते मी. तर मी जेव्हा सोशल मीडिया ओपन करायचं ना, मी त्यांचे पोस्ट बघायचे की त्यांचं काय मत आहे, हाऊ आर दे थिंकिंग अबाउट द रिसेंट सिच्युएशन. करंट अफेअर्सला मी फॉलो करायचे, तर माझ्या सोशल मीडियावरती तेच होतं जे दॅट वुड हॅव हेल्प मी. तर जे आताचं जनरेशन आहे, दे कम्प्लिटली कॅन यूज सोशल मीडिया बिकॉज इट इज समथिंग की असं नाही राहिलं पाहिजे की सगळं सोडून दिलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. हाऊ यू यूज इट वाईजली, असं नाही की तुम्ही त्याच्यात पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि दिवसातले 5-5 तास तुम्ही सोशल मीडियावरती बसत आहात, दॅट विल इव्हेंच्युअली हॅम्पर व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर यूज इट वाईजली अँड यूज इट इन सच अ वे की ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करते पुढे जाऊन.
0: अच्छा, तर हे तर झालं सोशल मीडियाच्या विषयी. आता थोडंसं आम्हाला म्हणजे फॅमिलीविषयी पण, म्हणजे शेवटी याच्यातला एक आपल्याला असा मेसेज घेऊ शकतो की प्रोडक्टिव्ह वापर करायचा सोशल मीडियाचा की डिस्ट्रक्टिव्ह करायचा, हे शेवटी स्वतःवर अवलंबून आहे. तर थोडंसं फॅमिलीविषयी पण ऐकायला आवडेल की फॅमिलीमध्ये कोणकोण आहेत, कसे कसे आहेत, काय काय करतात, ते एक सांगा.
1: माझ्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा होते, ते MES युनियनचे लीडर होते, ॲज अ वर्कर म्हणून ते काम करायचे. बेसिकली त्यांचं काम असायचं जे वर्कर फर्निचर वगैरे ऑफिसर्सच्या घरी किंवा फौजी घरांमध्ये जे करतात ते त्यांचं काम होतं. तर त्याच्या कारण आम्ही थोडं माझं बालपण मिलिटरी क्वार्टर्समध्ये वगैरे गेलं होतं, त्यामुळे मी त्या तिथे बघायचं की मिलिटरी लोकांचा तो
0: वृद्ध
1: ते बघायचं. त्याच्यानंतर माझे वडिलांचं बिझनेसमॅन आहेत, ते कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी आहेत. त्याच्यानंतर माझ्या भावाने डिप्लोमा कम्प्लीट करून त्यांनीही माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि तोही आता मोशी मार्केटमध्ये त्याचंही कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी येतो. माझी आई होममेकर राही आणि ती माझ्यासाठी एक सपोर्ट राहिलेली, कारण ती जेव्हा मला कधी गरज लागायची शी वॉज ऑलवेज देअर फॉर मी.
0: अच्छा, आणि ज्यावेळेस हे ॲपकॅटची एक्झाम झाली आणि इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय असं ज्यावेळेस पहिलं वाक्य कानावर पडलं आणि ते ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं त्यावेळेस काय विषय होता?
1: ती तर खूप अमेझिंग जर्नी आहे. माझं नाव मेन मेरिट लिस्ट मध्ये नव्हतं आलं, जी की ऑगस्ट मध्ये आली होती. माझं नाव मेरिट लिस्ट मध्ये नव्हतं, एक ॲडिशनल मेरिट लिस्ट आली होती. फ्रायडेला मला, मी कंपनीमध्ये काम करत होते आणि 4:45 मला कॉल आला की श्रुती कुल बोलताय का? मी हा बोलले. तुमचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय. मला विश्वास नाही बसला, मी म्हटलं प्लीज मला प्रँक कॉल करू नका, मेरिट लिस्ट ऑलरेडी आउट आहे आणि माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. ते म्हणे नाही, तुमचं नाव आलेलं आहे कारण जे मधले विद्यार्थी होते किंवा जे मधले जॉईन करणारे होते त्यांनी दुसऱ्या अकॅडमी जॉईन केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करणार आहात का? आणि मग मी त्यांना सांगितलं मी आता कंपनीमध्ये काम करते, मला एक नोटीस पिरियड सर्व करायला लागेल, त्याच्याशिवाय मी जॉईन नाही करणार. ते म्हणाले नाही मॅम, तुम्ही नाही आले तर आम्ही पुढच्या एंट्रीला घेऊ. ते म्हणाले नाही नाही मी येणार आहे. सो त्यांनी सांगितलं की मला संडेला यावं लागेल. इट वॉज फ्रायडे, मला रिझाईन करायचं होतं आणि मला संडेला जॉईन करायची होती अकॅडमी. खूपच काय म्हणतात, इट वॉज अ शॉक विथ सरप्राईज अँड अ हॅपी शॉक आय वुड से, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्यानंतर मी जाऊन रिझाईन वगैरे केलं. माझ्या बॉसला तर अजून शॉकमध्ये होता बॉस की हे असं कसं काय, तू कधीपासून प्रिपरेशन वगैरे करत होती. त्याच्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं, घरातले पण एकदम, त्यांनाही अनपेक्षित असं होतं, त्यांनाही खूप सुखद असा हा हॅपीनेस आणि शॉक होता. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे माझे शॉपिंग करते की कपडे वगैरे अकॅडमीसाठी जे रिक्वायर्ड युनिफॉर्म्स आहेत ते कलेक्ट करते, पप्पा इथे डॉक्युमेंटेशनचं काम करतायत, भाऊ तिकडनं बाकीच्या गोष्टी जमा करतोय, मी इथे कंपनीचं रेझिग्नेशन वगैरे फाईल करते. सो इट वॉज व्हेरी केऑटिक. आय हार्डली हॅड अ वन डे आणि ते पण गणेश चतुर्थी होती शनिवारी. ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण प्रिपरेशन करून आय रीच अकॅडमी ऑन संडे. तर टाइमच नव्हता की ते ऍब्झॉर्ब करायला की हाऊ आय वॉज फिलिंग, एवढं फास्ट झाल्या होत्या गोष्टी ॲट अ व्हेरी फास्ट पेस. बट म्हणू शकता ना की जे व्हायचं असतं देवाची कृपा असते आणि ते होणार असं त्यावेळेला होतं.
0: अच्छा, आणि हे तुम्ही अकॅडमिकमध्ये गेलात आणि तुमचा सगळा विषय झाला पूर्ण आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जॉबचा म्हणतात ना पूर्ण महिना झाला, पेमेंट झालं असं काहीतरी म्हणून ज्यावेळेस घरी आलात त्यावेळेसचा काय विषय होता?
1: घरी एक सुट्टी मिळाली होती मला FTCच्या एक वर्षाच्या टेन्युअर मध्ये. 6 महिन्यानंतर एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. सुट्टी कन्फर्म होत नव्हती कारण ते जरा अकॅडमीमध्ये असतं की तुमचा चांगला परफॉर्मन्स आला, तुम्ही सगळ्या टेस्ट पास होत गेला तर सुट्टी मिळणार, त्यामुळे मी घरी सांगितलं नव्हतं अजून. आणि ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी मी भावाला कॉल केला की मला एअरपोर्टवरती गेलं आहे, मम्मीला सांगू नको. मम्मीसाठी हे कम्प्लीट सरप्राईज होतं. आणि मी जेव्हा घरी पोहोचले मम्मी रडतच होती. मम्मी अर्धा

0: बसले होतो तिने, तिला विश्वासच होत नव्हता की मी घरी आली आहे. म्हणजे 1.5 वर्ष तिने मला बघितलं नव्हतं. सो इट वॉज अ व्हेरी सरप्राइझिंग अँड अ नाईस मोमेंट फॉर हर.
1: अच्छा अच्छा.
0: आणि एक मनोज रसाळ म्हणून माझा मामा आहे, ज्याने मला प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. राईट फ्रॉम SSB मध्ये बँगलोर, पहिली SSB जेव्हा माझी आली होती तेव्हा पापा थोडेसे, म्हणजे पप्पा वॉज लिटिल रिस्ट्रिक्टेड की तू एकटी जाऊ नकोस वगैरे, मग तेव्हा मामा चल माझ्यासोबत. सेकंड SSB आली होती देहरादूनला, तो तिकडे सुद्धा कंपनी केला मला त्यांनी. परत एव्हरी टाइम वेन एव्हर आय नीडेड हिम ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. मतलब त्याचा एक मोठा हात राहिला आहे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये.
1: श्रुती, आता हा तर तुमचा विषय जो झाला तो एकतर मामा फॅमिलीनं कशा पद्धतीनं सपोर्ट केला हा विषय झाला. खरं तर शेवटच्या दोन प्रश्नाकडे यायचं आहे मला, की एकतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावला म्हणून मामाचं नाव काढलं म्हणून विचारतो की मामाच्या गावला म्हणजे ज्यावेळेस तुळजापूरला यायचा आणि तुळजापूरला आल्यानंतर देवीचं दर्शन असेल हे सगळं केल्यानंतर काय फिलिंग यायचं?
0: आधी का नंतर?
1: आधी आणि नंतरही पण.
0: आधी मामाच्या गावाला यायला मला खूप आवडायचं, कारण इथे आलं की खूप मस्त खेळायला मिळायचं, मातीत खेळायला मिळायचं, दिवसभर शेतात जायला मिळायचं. त्यामुळे मामाच्या गावाला यायला कायमी आवडायचं. निगडी असू, जिथे माझा मनोज रसाळ हे मामा असू, किंवा इथे तुळजापूरलाही असू, दोन्हीकडे खूप गावाला यायला मजा यायची. आणि थोडासा कल राहिलाय की मम्मीचा, की इथे तुळजाभवानी माता आहे, इथे दर्शन घेणं, आपली कुलदैवत आहे, ते स्पिरिच्युअल कनेक्शन जे असतं ना ते इथे कायम राहिलेलं आहे माझं. त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होऊन आले होते तेव्हा मामाने इथे फटाके वगैरे फोडले, खूप छान असं स्वागत सत्कार केला होता, आणि तेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धा इट इज स्टील देअर. एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं ना की आपली कुलदेवी आहे इथे, आणि शी हॅज बीन ऑलवेज देअर. मतलब असं खूप छान वाटतं मला इथे यायला काय.
1: म्हणजे ती तर शक्ती देवता आहे, आदी शक्ती आहे, आणि तिची शक्ती तुम्हाला भेटतीये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर श्रुती रवींद्र कुल, शेवटी जाता जाता काय सांगाल असे गोल्डन वर्ड्स, की ज्या गोल्डन वर्ड्समुळे इथल्या ज्या मुली आहेत त्या खूप इन्स्पायर होतील, ज्यांनी की कारण कसं आहे की एक मुलगी म्हणून आम्ही पाहत असताना इकडे अजून पाहतो की मुलगी म्हणजे सॉफ्ट असं खूप काही करू शकेल. म्हणजे आता अर्थातच जग बदललेलं आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवत असताना तुम्ही असं काय म्हणाल की अशा पद्धतीनं काहीतरी करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली लोकांनी पाहिलं पाहिजे, मुलीने खास करून पालकांनी, जसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, मामाने सपोर्ट केला, तसं पुढे आलं पाहिजे.
0: जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट युअर एफर्ट्स, ट्रस्ट युअर जर्नी. फेलियर्स जरी आले ना तरी हार्डवर्क करायचं सोडू नका. जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट द प्रोसेस, कारण फेलियर नंतरच यू गेट अ सक्सेस. आणि तुमचं मेंटल सपोर्ट हे तुमचे कायम आई वडील असतील. कधीही असं वाटलं की यू आर फिलिंग लो, त्यांच्याकडे जावं. दे आर द बेस्ट सपोर्टर्स यू विल हॅव इन युअर लाईफ. मामा असेल किंवा जे कोणी तुमचं जवळचं नातेवाईक असेल ना, जेव्हा कधी तुम्ही खूप लो फील करता त्यांच्याकडे जावं. दे विल ऑलवेज सपोर्ट यू. असं वाटतं की आता सोडून द्यावं, आता होणार नाही, जस्ट ट्रस्ट, विश्वास ठेवा तुमच्या हार्डवर्कवरती आणि एफर्ट्सवरती होणार आहे ते.
1: अच्छा अच्छा. तर श्रुती, जाता जाता एक आमचा असा विषय असतो की तुम्हाला आवडणार कुठला असं गाणं आहे जे की आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू. जस्ट डिस्क्राइबिंग युअर जर्नी, तुम्ही डेडिकेट करू शकता.
0: मी जेव्हा प्रिपरेशन वगैरे करायचं ना तेव्हा मी उरीचे गाणे ऐकायचे खूप जास्त आणि लक्ष्यचे गाणे ऐकायचे. त्यातलं एक गाणं आहे कंधोसे मिलते हे कंधे, मला ते खूप जास्त आवडतं गाणं, म्हणजे खूप जास्त आवडतं. ते अजूनही प्ले झालं ना की मला असे फ्लॅशबॅक दिसतो माझ्या जर्नीचा थ्रू आउट द वे, आणि समथिंग दॅट इज रिटन इन फ्युचर. तर आय लाईक दॅट सॉन्ग.
1: आणि फ्युचरमध्ये काय आणखीन पुढे कुठं कसं काय जायचंय काय करायचं असं काही विचार केलाय? कसं आहे की अजून तुमचं लग्न नाही झालेलं आहे समजा, मग लग्नानंतरच असा ती एक जर्नी वेगळी असणार आहे, असा काही विचार केला आत्ता का नाही केला अजून तसा?
0: आत्ता माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, ज्याने की माझं 10 वर्षाचा जॉब राहील प्लस 4 इयर्स एक्सटेन्शन मिळू शकतं. ऍज ऑफ नाउ आत्ता विचार नाही केलेला आहे मी की एक्झॅक्टली पुढे कसं राहील वगैरे. आय एम गोइंग टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. जिथे हार्डवर्क करायचं तिथे करत राहायचं, आणि इफ आय फील की आय वॉन्ट अन एक्सटेन्शन आणि परमनंट कमिशन मध्ये मला स्विच व्हायचं असेल
1: तर मी तसं होता येतं.
0: येस.
1: अच्छा अच्छा. तर मित्रांनो, या होत्या श्रुती रवींद्र कुल, ज्या मूळता राहणाऱ्या पुण्याच्या पण तुळजापूरच्या भच्ची असणाऱ्या, सध्या आसाम इथे कुंभीर ग्राममध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी 17 हेलिकॉप्टरच्या टेक्निकल ऑफिसर आहेत, त्या मेंटेनन्स विभागामध्ये आहेत आणि 4 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि त्यांनी एकूणच त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या सर्वांना सांगितली आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं घडू शकतं याही विषयी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच अतुलनीय आहे आणि तुमच्या कार्याला पण खूप सलाम, रेडिओ तेरणाचा सलाम, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तुम्ही असं पुढे ग्रो करावं आणि आम्हाला आणखीन 1, 2, 3, 4 वर्षाने तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असं ऐकण्यात यावं आणि तो पण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला परत यावं. इथं तुमच्या आई साहेब सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आले, तुमचे मामा आलेले आहेत मनोजजी रसाळ, सूरजजी रसाळ आहेत आणि खास करून ज्यांनी खास तुम्हाला मेहनत घेऊन या ठिकाणी बोलवले ते श्री नितीन साळुंके जे आमचे खूप मित्र आहेत. आमची 1.5-2 वर्षापासून सातत्यानं चर्चा व्हायची की या ठिकाणी श्रुती आल्या की पहिल्यांदा रेडिओ तेरणाला घेऊन यायचं आणि त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची ही जी जर्नी आहे ती आपल्याला रेडिओ तेरणाला यायचं आणि ड्रीम कम्स ट्रू जसं तुम्हाला झालं तसं आम्हाला पण ते झालं. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या पूर्ण कुटुंबियांसह आलात, तर तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उसनारला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका, सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
5: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
6: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयीमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेत जमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळे अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर.

0: अरे अरे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो आपल्या या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते। त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मोसम। वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मोसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो। आपल्याकडं सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मोसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मोसम। तर या प्रेमाच्या मोसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। अनुभवयात या मोसमाचे विविध रंग। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत। संगीतकार आहेत सलील चौधरी।

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे मौसम. आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चन...

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुतीहुस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके है कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन. मंडळी आणि श्रोते हो, आपण भरभरून प्रेम आपल्या क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहात. तर आज एका बिग स्टारला घेऊन मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. श्रोते हो, हिंदी सिनेमांमधील नायक आणि नायिका यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि भूमिका आपण पाहिल्या आहेत. यातच प्रत्येकाची वेगळी कथा आणि यशस्वी होतानाचा प्रवास बिग स्टार मधून पाहिला आहे. या विस्मयकारी चित्रपट क्षेत्रात असे अनेक जण पाहायला मिळतात जे यशोशिखरावर गेले, परंतु अचानक त्यांचा प्रवास हा अपयशात किंवा एखाद्या घटनेने कायमचा थांबला. यामध्येच राजेश खन्ना, स्मिता पाटील ते मराठीमधील रंजना देशमुख यांचाही उल्लेख करावा लागेल. खरं तर हा शापितपणा हा यशाच्या मागे कुठेतरी असतोच, परंतु शापित असूनही आपल्या कला गुणांनी ही व्यक्तिमत्व आपल्याला त्यांची उपस्थिती दाखवून देतात, स्मरणात राहतात आणि त्यांची कमतरताही दाखवतात. अशाच एका बिग स्टारचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. त्या आहेत दिव्या भारती. तेव्हा जाणून घेऊयात दिव्याचा बिग स्टार प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आजचे आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. दिव्या भारती यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात किशोर वयातच केली. यामध्ये सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट बॉबिली राजा या चित्रपटातून व्यंकटेश यांच्यासोबत सुरुवात केली. यानंतर आणखीन काही चित्रपट त्यांनी केले. दिव्याला पहिला व्यावसायिक यश तेलुगू चित्रपटातील रावडी अल्लुडू या चित्रपटाने दिलं. हे सर्व घडत असताना पुढचा एक नवीन टप्पा तिचं जीवन बदलणार होता हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा रेडिओ देणं 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. दिव्या आंध्र प्रदेशात यश साजरे करत असताना बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक त्यांना साईन करण्यासाठी उत्सुक होते. दिव्या यांचा यानंतर हिंदी सिनेमांमध्ये पहिली एंट्री मिळाली ती राजीव राय यांच्या विश्वात्मा या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई या गीताने तिला अपार सफलता मिळवून दिली. यामध्ये तिचे नायक होते सनी देओल. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली होती. यामध्ये नसरुद्दीन शाह, चंकी पांडे, अमरीश पुरी आणि सोनम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मोठा हिट नसला तरी या सिनेमाने दिव्यांना नवीन ओळख हिंदी सिनेमांमधून मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ उदयना 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 क्रमांकावरती सांगायचंय आजचा बिग स्टार शो हा आपल्याला कसा वाटतोय ते. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, विश्वात्मानंतर दिव्यांचा दुसरा सिनेमा आला होता, तो होता लॉरेन्स डिसुजा यांचा दिल का क्या कसूर. हा सिनेमाही दिव्या भारती यांच्या अनोख्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. यामधील त्यांनी साकारलेली शालू, शालिनीची कवयित्रीची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. यामध्ये तिचे नायक होते पृथ्वी. आणि या चित्रपटातील सदाबहार संगीत हेही या चित्रपटासाठी महत्वाचं ठरलं. आणि पुन्हा एकदा या चित्रपटाने दिव्यांना बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यास मदत केली.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती, आणि यांचाच आपण फिल्मी प्रवास जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून. मंडळी, दिव्याला अजूनही म्हणावं तसं यश आणखीनही चित्रपट सृष्टीत मिळत नव्हतं, परंतु यानंतर तिचा काळ बदलणार होता आणि तिचा चित्रपट प्रदर्शित झाला तो होता डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनातील बंपर हिट ठरलेला शोला और शबनम. यामध्ये तिचे नायक होते गोविंदा. भारतातील समीक्षक आणि बॉक्स ऑफिस या दोन्हीवरही दिव्यांनी मोहिनी घातली. या चित्रपटातील त्यांची मध्यवर्ती भूमिका संवाद, नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. यानंतर तिचे गोविंदासोबत जान से प्यारा, अविनाश वाधवान यांच्यासोबत गीत आणि अरमान कोहली सोबत दुश्मन जमाना रंग आणि सुनील शेट्टी यांच्या पदार्पणातील सिनेमा बलवान यांचा समावेश होतो.

आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताय, अशांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचंय की आजचा बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, शोला और शबनम नंतर त्यांचा आणखीन एक धमाकेदार सिनेमा आला होता, तो होता शाहरुख खान यांच्या सोबतचा दिवाना. यामध्ये ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती. याच वर्षी दिव्यांना लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थाने दिव्या या बॉलिवूडमध्ये स्थिरावल्या. यानंतर त्यांचे जे इतर चित्रपट होते यामध्ये हेमा मालिनी यांच्या सोबतच्या दिल आशना है यामधील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं. परंतु आपल्या तेलुगू प्रेक्षकांना नाराज न करता दरवर्षी एक तेलुगू चित्रपट करण्याचं देखील त्यांनी ठरवलं.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, हिंदी सिनेमामध्ये आता दिव्या भारती हे नाव लक्ष वेधून घेत होतं. अभिनेता गोविंदा यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, परंतु दिव्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्याकडे एक वेगळीच नैसर्गिक शक्ती होती. कोणी कितीही प्रयत्न केला तरी दिव्या कोणालाही होता येणार नाही. अभिनेता वरुण आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये 90s जे महत्वपूर्ण कलाकार बॉलिवूडला मिळाले त्यापैकी दिव्या भारती या अलौकिक आहेत. दिव्यांनी जो शेवटचा चित्रपट बॉलिवूडला दिला होता यामध्ये क्षत्रिय या सिनेमाचा उल्लेख करावाच लागेल.

आरजी प्रगती आहेस आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास बिग स्टार शो मधून. मंडळी, जसं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही अशा एखाद्या कलाकाराला एवढ्या यशानंतर शापित व्हावं लागेल, त्या म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. दिव्यांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत 14 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या मृत्यूच्या समयी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचं नाव होतं. आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक 5 एप्रिल 1993 साली मुंबईतील वर्सोवा अंधेरी पश्चिम या ठिकाणी 5व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गुपित अजूनही तसंच आहे. कारण काहीही असोत, परंतु दर्शक आणि बॉलिवूडने एक गुणी अभिनेत्री मात्र कायमची गमावली. याचं दुःख प्रत्येकाला राहिलं, परंतु एवढ्याशा म्हणजेच केवळ 19 वर्षाच्या आयुष्यात या अभिनेत्रीने सर्वांनाच आपलंसं केलं आणि विसरू दिलं नाही. म्हणूनच दिव्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग बिग स्टार.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार होत्या दिव्या भारती. आजचा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970-500-900 या क्रमांकावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन बिग स्टार सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

Peter,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं, संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
2: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
3: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
3: हो हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना वाटत असतं की आपल्या पाल्याचं, आपल्या मुलाचं भविष्य जे आहे, करिअर जे आहे ते सर्वोत्तम व्हावं, त्याला अशा पद्धतीचं एक करिअर भेटावं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं नावलौकिक तर वाढावाच, पण त्यासोबत त्याच्या जे कुटुंबाचं नाव आहे ते सुद्धा खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं जावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। आणि त्यातल्या त्यात आर्मीमध्ये जाऊन, आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल असेल किंवा भारतीय नौसेना असेल किंवा भारतीय हवाई दल असेल, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, अशा ठिकाणी जर आपला मुलगा जात असेल, मुलगी जात असेल, तर निश्चितच आपल्याला ते अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते। आणि आपल्या सर्वांना जर विचार करायला गेलं तर ते आपल्या मनामध्ये त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी उत्कंठा आणि उत्साह पण असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे। आणि आपण नेहमी समजा कधी जर असं एखादा चित्रपट पाहिला किंवा TV जर न्यूज पाहिल्या की नेमकं भारतीय सैन्य काय करत आहे किंवा इंडियन एअरफोर्सनं अशा पद्धतीने कामगिरी केली, किंवा आता नुकतंच आपण जर पहलगामचा हल्ल्यानंतर जी काही स्ट्राईक झाली किंवा पाकिस्तानवरचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इंडियन एअरफोर्सनं सर्वात महत्त्वाचं काम केलं। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान, स्वाभिमान आणि खरं तर खूप मोठं आपल्याला भाग्य वाटते की आपल्याकडे असं इंडियन एअरफोर्स आहे। आणि आजही आपल्याला हे सांगण्याचं कारण असं आहे की रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असाच एक भाग्याचा आणि आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून। कारण आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे इंडियन एअरफोर्समधील फ्लाईट लेफ्टनंट श्रुती रवींद्र कुल यांना। त्या मूळतः राहणाऱ्या पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम येथील कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या Mi-17 हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचा टेक्निकल ऑफिसर, मेंटेनन्स या विभागामध्ये ते कार्यरत आहेत। आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या एक पार्ट म्हणून रेडिओ तेरणाला खूप अभिमानाची आणि खरं तर ही स्वाभिमानाची बाब वाटते की आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची खरं तर ही संधी आम्हाला लाभत आहे। मी श्रुती रवींद्र कुल आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
5: थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं, मी खूप आभार प्रकट करते तुमचा, कारण आय एम हिअर टू मोटिवेट अँड इन्स्पायर मोर लाईक मी टू बिकम ऑफिसर्स अँड जॉईन इंडियन एअरफोर्स।
1: अच्छा श्रुते, खरं तर म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या व्हॉइसमधूनच आम्हाला तर खूप म्हणजे असं अंगावर शहारे आल्यासारखं झालं। आणि आता सध्याचं वातावरणच असं आहे की सैन्यातल्या कुठल्याही व्यक्तीशी जर बोलायचं म्हटलं तर थोडंसे अभिमान छाती फुलून येते। तुमचं आडनावच कुल आहे आणि तुम्ही कुलाचं नाव खरं तर रोशन केलं, तुम्ही खरं तर त्याचा नावलौकिक वाढवला अशा पद्धतीचा विषय आहे। तर तुम्ही सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहात आणि ते पण Mi-17 हेलिकॉप्टर ये। तर हे नेमकं Mi-17 हेलिकॉप्टर काय असतं आणि तुमचं काम काय असतं आणि आसाममध्ये जाऊन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणाहून आसाममध्ये जाऊन हे सगळं काम करणं नेमकं काय असतं हे अगोदर थोडंसं समजावून सांगा, जेणेकरून ऐकणारे सर्व जे श्रोते आणि आमचे सर्व युवा वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय असतं।
5: Mi-17 हेलिकॉप्टर हे एक रोटरी विंग एअरक्राफ्ट म्हणू शकता, त्याचं मेन रोल असतं स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, जे सैनिक दुसऱ्या क्षेत्र दुसऱ्या एरियामध्ये जाऊन स्पेशली स्लिदरिंग ऑपरेशन्स करतात, म्हणजे कुठे अटॅक करायचं आपल्याला कुठल्या तरी एरियामध्ये, मग तिथे जाऊन आपण आर्मीचे ट्रूप्स डिप्लॉय करतो, याच्यासाठी फ्रंट लाईनला ऑपरेशन्स करतात Mi-17, प्लस कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन, कुठलं एखादं गंभीर बॉर्डरवरती कुठला एखादा आपला सिपाही असो सैनिक असू खूप गंभीर आजारी आहे, त्याला तिथून इव्हॅक्युएट करून मल्टीनॅशनल हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल त्याच्यासाठी कॅजवॅक ऑपरेशनसाठी यूज केलं जातं, प्लस फ्लड रिलीफ ऑपरेशन्स, जसं की तुम्ही केरळमध्ये ऐकलं असेल की हेलिकॉप्टर्स प्लेड अ मेजर रोल, प्लस परत त्याच्यानंतर आर्ममेंट ऑपरेशन्समध्येही सक्रिय आहे खूप Mi-17 हेलिकॉप्टर्स, असं एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे Mi-17.
1: अच्छा,
5: याच्यामध्ये माझं 6 months एक टेक्निकल टाईप ट्रेनिंग असतं, तिथे मी Mi-17 स्पेशलायझेशन केलं आहे. Mi-17 1V आणि V5 असे 3 व्हेरिएशन आहेत या एअरक्राफ्टचे. यात माझं टेक्निकल ऑफिसरमध्ये एक स्पेसिफिक रोल असा आहे की त्याचं मेंटेनन्समध्ये असतं, ओव्हरऑलिंग किंवा सर्व्हिसिंग, मेजर सर्व्हिसिंग एक पार्ट असतो एअरक्राफ्टचा. कुठल्याही एअरक्राफ्टसाठी आर्स ऑफ फ्लाइंग असतं आणि कॅलेंडर लाईफ असते, तर त्याच्यानंतर त्याचं एक मेजर सर्व्हिसिंग होतं, ह्याचा पार्ट लुक ओव्हर करणं आणि ते एक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडणं, ज्याच्याने तो एअरक्राफ्ट मतलब लॉंग टाईमसाठी सर्व्हिसेबल राहील, हे माझं मुख्य काम राहील. त्याच्यामध्ये स्नॅग रेक्टिफिकेशन आलं, टाईमली एअरक्राफ्ट रेडी करणं आलं, HADR किंवा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स आलं, त्याच्यासाठी हार्डली एक तास मिळतो आम्हाला रेडीनेससाठी, तो एन्शुअर करणे की मॅनपॉवर तिथे पोहोचली आहे, टूल्स अँड इक्विपमेंट्स आर राईट ओव्हर देअर, अँड ऑल द थिंग्स आर कॅरीड आउट ॲज पर SOPs लेट डाऊन बाय इंडियन एअरफोर्स, हे माझं मेजर रोल राहील.
1: अच्छा, म्हणजे आता श्रुती तुम्ही जे सांगतायत ते थोडंसं लक्षात येतं की हे तर तुम्ही जसं फ्लड रिलीफ असेल किंवा हे, पण जे ॲक्च्युली आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून किंवा इकडल्या भागात आम्ही जो काही विचार करतो त्याप्रमाणे जर समजा एक विचार करायचं म्हटलं तर हे जे मुख्य लढाईमधला जो पार्ट असतो जिथं की हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट जात असतात त्या ठिकाणी असं काही तुम्हाला काम करण्याची

0: किंवा असं काही संधी मिळते काय असतं नेमकं असं?
1: जेव्हा आपण लढाई फ्रंटलाईनला लढत असतो तेव्हा ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्टच नसतात लढत, त्यांना रिक्वायर्ड असणारी मशिनरी, त्यांना रिक्वायर्ड असणारी मेन्स, त्यांना रिक्वायर्ड असणारे वेपन्स, हे सगळं डिलिव्हर करणं हे मुख्य काम राहतं हेलिकॉप्टरचं. दे प्ले अ मेजर रोल इन कॅरिंग दिस गुड्स वेपन्स अँड एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फॉर द फ्रंटलाईन एअरक्राफ्ट टू फाईट विदाउट एनी प्रॉब्लेम्स. हे आमचं मेन काम राहतं. कारण तुम्ही बघायला लॉजिस्टिक सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी वॉर टू विन. तसंच हे हेलिकॉप्टर प्लेज अ मेजर रोल इन द लॉजिस्टिक सपोर्ट.
0: अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याकडे जे म्हटलं जातं की रसद पुरवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते रसद पुरवण्याचं काम तुम्ही करता, त्याच्यामुळे ते बॅकबोन जो आहे ह्या सगळ्या फ्रंटियर्स लढणाऱ्यांचा तो तुम्ही आहेत.
1: करेक्ट.
0: तर श्रुती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजूनही माझ्या थोडंसं अंगावरचे शहारे जे आहेत ते कमी होत नाही आहेत, ते म्हणजे त्या फ्लोमध्ये जात असल्यामुळे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना सध्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे जे आपण आता पहलगामच्या हल्ल्यानंतरची जी सिच्युएशन गेला एक साधारणतः आपण 15 दिवसात पाहत आहोत, तर तुम्ही याला कसं अनुभवताय किंवा तुमच्या मनामध्ये काय नेमकं चालू आहे सांगा. आम्ही तर खूप म्हणजे असं जोशपूर्ण आहोत, पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा, आम्हाला ते पण ऐकायचं आहे.
1: ज्या दिवशी पहिलं पाऊल मी भारतीय वायुसेनेमध्ये ठेवलं त्या दिवशी आम्हाला पहिली गोष्ट शिकवली गेली होती की वॉर रेडी राहायचं. आमची जी प्रत्येक ट्रेनिंग असते, जो प्रत्येक दिवस आम्ही एअरफोर्समध्ये घालतो, वी आर रेडी फॉर ईच अँड एव्हरी डे फॉर द वॉर. आम्हाला प्रत्येक ट्रेनिंगमध्ये हे सांगितलं जातं की युद्ध आज नाही तर कधी उद्या होणारच आहे. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. जे आमचं रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा जे आमचं रेग्युलर वर्क जरी असेल ना, इट इज ऑलवेज ऑल द एसओपीज इन इंडियन एअरफोर्स, रादर ऑल द एसओपीज इन द एंटायर आर्म फोर्सेस आर मेड सो दॅट वी आर रेडी टू फाईट द वॉर एनी टाईम देन इट कम्स. आता पहलगामचं तुम्ही म्हणाला जसं, इंडिया वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि खूप सक्षम आहे आपली पूर्ण भारतीय वायुसेना म्हणा किंवा आर्मी अँड नेव्ही, एव्हरीबडी खूप सक्षम आहे ते पूर्ण युद्धला सामोरे जाण्यासाठी.
0: अच्छा, मग ते तुम्ही स्वतः पण ते फील करत होता त्यावेळेस, म्हणजे आता हे सगळं सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत होत्या घडत होत्या सीमेवर किंवा ज्यावेळेस ते POK मध्ये हल्ला होत होता त्यावेळेस तुम्ही आसाममध्येच होतात?
1: मी सुट्टीवर आले होते कारण माझी प्लॅन लीव होती, बट मला 7 तारखेला मी माझ्या SEO सिनियर इंजिनिअरिंग ऑफिसरला कॉल केला होता की माझी सुट्टी मला सरेंडर करायची, मला वापस बोलवा कारण मला बिलकुल घरी राहायची इच्छा नाही. कारण ह्याच्यासाठीच मी फौज जॉईन केली होती, घरात बसण्यासाठी मी जॉईन नव्हती केली. तर ऑब्विसली मला ते होतं की आय वॉन्ट टू गो अँड बी ऑन देअर फ्रंट, बट ड्यू टू सम रिझन्स एवढी वॉर लाईक सिच्युएशन झाली नाही आपली अँड आय वॉज नॉट रिकॉल्ड फॉर द ऑपरेशन्स. बट मलाही खूप अगदी उत्सुकता होती की तिथे जायचं आणि तेच करायचं ज्याच्यासाठी मी आजपर्यंत ट्रेनिंग केलेली आहे. फायनली ते आलाय तो दिवस ज्याच्यासाठी रोज आम्ही कष्ट घेत आहोत. तो आय वॉन्टेड टू गो देर बट फॉर अनफॉर्च्युनेटली आय डिड नॉट गेट द चान्स. मे बी नेक्स्ट टाइम आय गेट द चान्स, आय होप.
0: नाही नाही, ते प्रत्येकाचं स्वप्नच असतं ते, कारण आर्मीमध्ये पहिलं पाऊल टाकलं की शेवटी मला तिथं रणांगणावर जाऊन लढायचं आहे आणि ते जिंकायचं आहे, तर हा विषय असतो आणि तो आत्मविश्वास तुमच्यात पण दिसतो आहे. तर मित्रांनो, आपण जी आता एवढी गेली 7-8 मिनिटं झाली एवढी जोशपूर्ण जे चर्चा करत आहोत ते श्रुती रवींद्र कोल यांच्याशी, त्या राहणार पुण्याच्या आहेत आणि सध्या आसाम कुंभीर ग्राम या ठिकाणी त्या इंडियन एअरफोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर आणि त्यांचं जे पद आहे ते फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आहे आणि त्या Mi-7 हेलिकॉप्टर याचं मेंटेनन्स पाहतात आणि Mi-17 हेलिकॉप्टरची नेमकी उपयुक्तता आणि त्याचं महत्व किती आहे हेही त्यांनी विशद केलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं इंडियन एअरफोर्समध्ये आहेत सध्या,
1: बरोबर?
0: तर हे नेमकं फ्लाईट लेफ्टनंट असेल किंवा हे जे पदाचं जे असतं ते नेमकं कसं कसं असतं ते सांगा इंडियन एअरफोर्समध्ये. म्हणजे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट झालं त्याच्या अगोदर काय होतात किंवा नंतर काय होऊ शकतात ते एक सांगा.
1: माझं सिलेक्शन झालं होतं 2021 बॅचमध्ये, सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं. 6 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग असतं, ते हैदराबादमध्ये होतं एअरफोर्स अकॅडमी दुंडीगलमध्ये. त्याच्यानंतरचं 1 वर्ष टेक्निकल ट्रेनिंग हे एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बँगलोर जलाल्लीमध्ये होतं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं आमचं टेक्निकल ट्रेनिंग और बेस्ट ज्या स्ट्रीममध्ये आम्ही अलोकेट केलेलं आहे त्या स्ट्रीमच्या रिलेटेड एक स्पेसिफिक विषयी आमचं ट्रेनिंग होतं, ज्या एअरक्राफ्टमध्ये असेल, मिसाईल्समध्ये असेल किंवा गायडेड वेपन्स असतील, रडार असेल, एअर डिफेन्स असेल, अशा बऱ्याच डिफरंट डिफरंट एअरफोर्सच्या स्ट्रीम्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल टाईप ट्रेनिंग होतं आणि त्याच्यानंतर आमची पोस्टिंग येते. युजली पहिली पोस्टिंग जी असते ती होम लोकेशनपासून दूर असते, त्यामुळे माझी पहिली लोकेशन जी आली ती कुंभीग्राम आसाममध्ये आलेली आहे आणि तिथे Mi-17 मेंटेनन्स इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर देअर.
0: अच्छा, मग आता याच्यानंतर जे म्हणजे जर समजा तुमचं प्रमोशन झालं किंवा तुमचं झालं तर मग ते तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकता?
1: स्क्वॉड्रन लीडर ह्या रँक, म्हणजे जसं की फ्लाईट कॅडेट असतात जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये असतो, त्याच्यानंतर फ्लाईंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट आणि स्क्वॉड्रन लीडर. स्क्वॉड्रन लीडर पर्यंत

0: तुम्हाला तुमचं नेक्स्ट प्रमोशन प्लस वेकन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
1: मग आता जेवढं आता आम्ही समजा चित्रपटातून पाहिलेलं असतं थोडंबहुत किंवा थोडंबहुत इकडून तिकडून नॉलेज मिळालं असतं, एवढं डीपमध्ये माहीत नसतं. पण आम्हाला जे माहिती आहे ते फ्लाईंग ऑफिसर किंवा फ्लाईट लेफ्टनंट किंवा स्क्वॉड्रन लीडर म्हटलं की ते आम्ही फार तर जे पायलट एअरक्राफ्ट चालवतात किंवा हेलिकॉप्टर चालवतात अशा अँगलनं आम्ही पाहिलेलं असतं. तर तुम्ही नेमकं काय डिफरन्स सांगू शकता की जर समजा तुम्हाला तसं काही करता येईल का तो पूर्णपणे स्ट्रीम वेगळा असतो? कारण समजा कोणाला जर असं कोण्या मुलीला किंवा मुलाला जर अशा पद्धतीनं जायचं असेल आणि त्यांना जर पायलटच व्हायचं असेल तर काय नेमका विषय असू शकतो?
0: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एअरफोर्समध्ये जाण्याचा दोन मार्ग आहेत, एक CDS आहे आणि एक FCAT आहे. अँड देर इज ऑल्सो वन मोर एंट्री, NCC एंट्री आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचं सी सर्टिफिकेट झालेलं असतं दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी. तर FCAT आणि CDS मधनं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एक्झामचा फॉर्म भरता यू गेट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बेसिस ऑन द बेसिस ऑफ युअर एज्युकेशन, जसं की ग्राउंड ड्युटी अँड फ्लाइंग एंट्री. फ्लाइंग एंट्रीमध्ये तुम्ही पायलट बनू शकता, आयदर ट्रान्सपोर्ट, फायटर और हेलिकॉप्टर, या तीन ऑपॉर्च्युनिटी. पुढे जाऊन तुम्हाला ट्रायफर्केशन होतं त्याचं. तर FCAT मधनं जी ग्राउंड ड्युटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल या ब्रांचेससाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण तुम्हाला एज्युकेशन आणि मेट्रोलॉजी या ब्रांचेससाठी जायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. मग तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या मी तुम्हाला तीन एंट्री सांगितल्या जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लॉजिस्टिक्स आणि टेक्निकल प्लस फ्लाइंग एंट्री ही अप्लाय करता येते. फ्लाइंगसाठी मेडिकल रिक्वायरमेंट जास्त आहे, तुमचं हाईट वेट क्रायटेरिया खूप जास्त आहे, जसं की तुमचं थाय लेंथ, तुमची अप्पर बॉडी लेंथ, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कम अंडर मेडिकल क्रायटेरिया. ते जर का तुम्ही क्लिअर झालं, इफ यू आर मेडिकली फिट फॉर फ्लाइंग, मग तुमचं अकॅडमीमध्ये एंट्रीच फ्लाइंगसाठी होऊ शकते. जसं की माझी हाईट वॉज लेस, इट वॉज 162 अँड रिक्वायरमेंट इज 162.5, सो आय कुड नॉट गो
1: फॉर स्वप्न होतं तसं.
0: हो, माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पायलट बनायचं. बट इव्हेंच्युअली आफ्टर ग्रोईंग अप आय रिअलाइज की जर का कमर्शियल पायलट व्हायचं असेल यू हॅव टू स्पेंड अराउंड 40-50 lakh रुपीज. बट मला असं इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी एवढा खर्च करावा. आय वॉन्टेड टू अचीव्ह इट ऑन माय ओन विल. तर आफ्टर 12th स्टँडर्ड मी इंजिनिअरिंग केली, कारण इंजिनिअरिंग नंतर डिफेन्स जॉईन करण्यासाठी खूप जास्त नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज.
1: जसं आपलं बोलणं झालं तर तुमचं बी मेकॅनिकल झालेलं आहे. हा, तर
0: जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नॉट ओनली इन एअरफोर्स, आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये सुद्धा. दॅट इज वाय आय चोज इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल आय फील दॅट वॉज मोर रिलेटेड टू मी अँड आय कुड परफॉर्म गुड इन दॅट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉबही केला फोक्स वॅगन, स्कोडा फोक्स वॅगन मध्ये. आणि आय हॅव रिअलाइज की मी एक बेंच या डेस्क जॉब नाही करू शकत. आणि जास्त इन्क्लिनेशन होत गेलं माझं टुवर्ड्स द फील्ड ऍक्टिव्हिटी ऑर मोर ॲडव्हेंचर, जी मला कॉलिंग दिसली भारतीय वायुसेनामधून. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले 2 वर्ष अँड फायनली आय डिड इट.
1: अच्छा, मग आता हे जे बी मेकॅनिकल ज्यावेळेस चालू होतं किंवा लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं, तर मग हे ड्युरिंग द मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय नेमकं होतं आणि कुठं झालं इंजिनिअरिंग हे सगळं?
0: माझं इंजिनिअरिंग मी केलं आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे येथून. सावित्रीबाई फुले अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे ती. मी रोबोकॉन एक टेक्निकल प्रोग्राम असतो तिथे जॉईन केलं होतं. आणि ओव्हर द टाइम मी काम करत असताना किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण असताना बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आय हॅव टू प्रिपेअर, आय हॅव टू जॉईन एअरफोर्स, दॅट इज माय कॉलिंग अँड आय वॉन्ट टू गो देअर. ते कुठं ना कुठेतरी डोक्यामध्ये चालूच होतं कायम. आणि इट इव्हेंच्युअली
1: हे असं विचारायचं होतं की 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असताना आता हे जे तुम्ही एक्झाम म्हटलात की FCAT असेल किंवा CDS असेल, तर याची तयारी तुम्ही करत होतात की डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कमी वेळेमध्ये करता येऊ शकते?
0: इंजिनिअरिंग करत असताना ह्यासोबत ट्रेनिंग किंवा काय म्हणतात ह्याच्या प्रॅक्टिस ऑफ FCAT और CDS करणं थोडंसं अवघड जातं. बट विथ प्रॉपर स्ट्रॅटेजी अँड ट्रेनिंग यू कॅन, लाईक मी क्लासेस गायडन्स वगैरे घेतला होता की FCAT सिलेबस काय आहे नेमकं, त्याची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण फॉर्म केली तर वी कॅन क्रॅक दिस एक्झाम्स व्हेरी इझिली. सो 6 months आय थिंक इज सफिशियंट इनफ टू क्रॅक दिस एक्झाम्स. सो लास्ट इयर पासून तुम्ही जर का तुम्ही लास्ट इयर एंटर करत असाल तुमचं इंजिनिअरिंगचं, यू गेट अ फेअर आयडिया की आता आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. अँड यू हॅव मतलब सिलेबस बघून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की रफली की मला एक 7 months लागतील, 8 months लागतील किंवा 3 months लागतील, डिपेंडिंग ऑन द मेंटल कपॅसिटी ऑफ इच अँड एव्हरीबडी. तर मला एक साधारण 6-7 महिन्यात आयडिया येऊन गेली होती की त्याला थोडंसं जास्त मला एफर्ट्स द्यायला लागणार आहेत, कारण प्रोजेक्टमध्ये थोडंसं इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला प्रोजेक्टवर फोकस असल्यामुळे मला थोडा टाईम लागला क्रॅक करायला एक्झाम्स. सो एक कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी स्कोडा फोक्स वॅगनमध्ये. तो इव्हेंच्युअली आय जॉईंट ओव्हर देअर कारण आय वॉन्टेड की मी कंपनीसोबत एक्सपिरियन्स पण मिळालं पाहिजे जे मी इंजिनिअरिंग केलं त्याचं, प्लस मी त्याच्यासोबत एक्झामही क्रॅक करणार. बट टाईम मॅनेजमेंट बिकम्स अन इश्यू इन दॅट केस बिकॉज 12 hours तुम्ही जर का काम करत असाल, मॅनेजिंग स्टडीज विथ दॅट इज अ लिटल बिट ऑफ एफर्ट. प्लस एफर्ट यू हॅव

0: पुढे.
1: अच्छा अच्छा. मग आता हे ह्या दोन एक्झामसोबत आणखीन एक जे आमच्या कानावर सारखं म्हणजे खूप पॉप्युलर असणारी ती म्हणजे एनडीएची. तर एनडीए एक्झामच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींना, आता तुमची पुण्याचीच एक मुलगी भारतामध्ये पहिली आलेली आहे जी की आता रिसेंटली एक्झाममध्ये, तर एनडीएच्या एक्झामचा नेमका काय विषय असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं?
0: एनडीए एंट्री ही रिसेंटली मुलींसाठी स्टार्ट झाली आहे. 2012 झाल्यानंतर मुली अप्लाय करू शकतात एनडीए एंट्रीसाठी. त्याची एक एनडीएची रिटर्न एक्झाम असते, फर्स्टली ती क्रॅक करायला लागते. आफ्टर दॅट SSBचा इंटरव्ह्यू असतो, तो क्रॅक करायला लागतो. आणि तुमची जी काही एंट्री असेल त्या एंट्रीमध्ये तुम्ही एनडीए जॉईन करू शकता.
1: अच्छा, मग एनडीए मधून असं आपल्याला निवडता येऊ शकता की आपण नेव्ही आर्मी किंवा
0: एअरफोर्स, करेक्ट,
1: असं असं जाता येऊ शकता. अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मला खरं तर त्या म्हणजे विषयावर यायचं होतं. ठीक आहे, आम्ही आता आमच्यात तेवढे आमच्यात भारावून गेलो आम्ही, आम्हाला थोडंसं ते अंगावर शहारे पण आल्यासारखं झालं सगळं ऐकताना. पण हे पण एक मुलगी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं की बाबा ही मी मुलगी म्हणून मी सहन करू शकेन का ह्या सगळ्या गोष्टी, इंडियन एअरफोर्समध्ये जाणं किंवा असं काहीतरी करणं, असं काही?
0: अकॅडमी जॉईन करायच्या आधी थोडीशी भीती असतेच की नेमकं काय होणार आहे तिथे, कारण माझं कम्प्लिटली सिव्हिलियन बॅकग्राऊंड होतं, कोणी आर्मी एअरफोर्स किंवा कुठल्याही फौजमध्ये नव्हतं. सो आय डिड नॉट हॅड अ व्हेरी फेअर आयडिया अबाउट इट की एक्झॅक्टली तिथे काय होतं. थोडीशी भीती होते, पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली आणि तिथे जसं ट्रीटमेंट असतं इट इज कम्प्लिटली जेंडर इक्वल. मतलब आय डिड नॉट फील ॲट एनी पॉईंट की ॲज अ फिमेल मला दुसरी ट्रीटमेंट मिळती. आय डिड नॉट फील इट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. द ट्रीटमेंट ऑर द काइंड ऑफ ट्रेनिंग अशी आहे की इट इज इक्वल फॉर एव्हरीबडी. आणि जी फिलिंग असतं ना जेव्हा पास आउट परेडला तुम्ही तिथे इक्वली जेव्हा थांबून परेड करताना, यू रिअलाइज एव्हरीथिंग इज वर्थ, एव्हरीथिंग इज वर्थ. त्यामुळे मला असं वाटतं की फौज एक असं ठिकाण आहे ना जिथे इक्वल ट्रीटमेंट जी असते ना, जी बाहेर फक्त बोलली जाते ती तिथे मिळते आम्हाला. आज माझा सीईओ आहे, कमांडिंग ऑफिसर, कुठलाही चॅलेंज येऊ किंवा कुठलाही टास्क येऊ जिथे म्हणतात की श्रुतीला वाटव पाहिलं. सो दॅट इज व्हॉट द ट्रस्ट दे शो इन मी. सो मला असं कुठेही वाटत नाही की इट इज द ऑफिसर, इट इज नॉट लेडी ऑफिसर ऑर मेल ऑफिसर, इट इज अन ऑफिसर. तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला पार पाडणे. सो दॅट इज वॉट आय फील द रिस्पॉन्सिबिलिटी जी समान आहे.
1: नाही पण हा तर श्रुती ट्रेनिंगचा पार्ट झाला जो की ट्रेनिंगने तुम्हाला तशा पद्धतीनं तयार केलं. मी म्हणतो सेल्फ ट्रीटमेंटचा विषय म्हणतो मी, कारण हे जे तुम्हाला स्वतःला जे त्या पद्धतीनं तयार करणं, माइंड तयार करणं, कारण पुण्यामध्ये राहणं, बी ए मेकॅनिकल पुण्याच्या कॉलेजमध्ये करणं, खरं तर अर्थानं पाहिलेलं तर एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आय टीमध्ये जाऊन म्हणजे छानपैकी एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरी करणं, असा विषय असू शकला असता ना. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर आम्ही जसं पुण्याच्या मुलींना अनुभवतो किंवा चला ठीक आहे एकदम चांगलं जीवन जगतायत किंवा असा असा विषय असू शकत होता, तुमचा पण असा विषय असू शकला असता. तर काय
0: ते म्हणतात ना, ध्येय वेडी, त्या लोकांसाठी हे करणं खूप सोपं आहे. इफ यू बिलीव्ह इन युअर ड्रीम यू कॅन अचीव्ह इट. तुम्हाला जर का ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत जाऊन ते हार्डवर्क करू शकता. सो आय बिलीव्ह इन दॅट. जर का तुम्हाला ते हवंय, इफ यू वॉन्ट इट दॅट यू विल गो बॅडली बिहाइंड इट, इट डझंट मॅटर. मला तो युनिफॉर्म हवा होता, मला ती पासिंग आउट परेड हवी होती, आय वॉन्टेड टू बिकम एन ऑफिसर, डझंट मॅटर कितीही हार्डवर्क असू, यू कॅन डू इट. बिकॉज तुमच्या पुढे फक्त ते एक स्वप्न, एक गोल आहे की ते अचीव्ह करायचं आहे. सो दॅट इज समथिंग गिव्ह मी अन इन्स्पिरेशन थ्रू आउट द जर्नी.
1: अच्छा, हे कधी पहिल्यांदा कधी रिअलाइज झालं होतं की इंडियन एअरफोर्स मध्ये जायचं किंवा थोडक्यात विमान चालवायचं किंवा विमानाच्या सर्व्हिस मध्ये जायचं, असं कधी पहिल्यांदा रिअलाइज झालं होतं?
0: मी 5th स्टँडर्ड मध्ये असताना असंच टीचर विचारत होते की प्रत्येकाला काय बनायचं काय बनायचं. तर तेव्हा आय रिअलाइज की मी जास्त प्लेन उडताना बघायचं आणि मला वाटायचं कसलं भारी जॉब आहे हा, मस्त पायलट आहे वगैरे, छान इथून तिकडे प्रवास वगैरे करतात, किती भारी. सगळे इंजिनियर डॉक्टर म्हणत होते, लॉयर वगैरे. तर माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की पायलट इज समथिंग, ॲडव्हेंचर इज समथिंग दॅट इज कॉलिंग फॉर मी. आणि मग तेव्हापासून ते पायलटवालं ओरिएंटेशन, इन्क्लिनेशन जास्त होत गेलं टू डिफेन्स फोर्सेस. बिकॉज ॲडव्हेंचर इन द लाईफ इज समथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड, द फील्ड ॲक्शन आय ऑलवेज वॉन्टेड, अँड काहीतरी करून दाखवायचं देशासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी, आई वडिलांसाठी, ते मला तिथे मिळालं जे मला हवं होतं. सो
1: आता एक ट्रॅक सोडून थोडासा प्रश्न असा वेगळा विचारायचा होता तुम्हाला श्रुती, की आता हे तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, आता तुम्ही त्या इंडियन एअरफोर्समध्ये पण आहात, पण जसं आम्ही कधीतरी मित्राला म्हणतो अरे बघू दे जरा गाडी चालवू दे, तसं तुम्ही कधी असा विचार होऊ शकतो का की थांबा जरा मला हेलिकॉप्टर चालून येऊ दे असा कधी विषय होतो?
0: असा विषय होऊ शकत नाही, कारण तिकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात पायलट, कारण प्रत्येकाची ट्रेनिंग त्या त्या विषयामध्ये झालेली असते. जो एव्हरीबडी शुड डू देअर ओन रोल, दॅट इज द बेस्ट पार्ट.
1: अच्छा अच्छा. तर आता याच्यासोबत आणखीन एक तो विषय येतो, तो म्हणजे परत एकदा ज्यावेळेसपासून लहानपणापासून असं स्वप्न होतं की
0: थोडं मी इंटरप्ट करेल या विषयामध्ये. एक हेलिकॉप्टरमध्ये एक अजून एंट्री आहे फ्लाईट इंजिनियर म्हणून. जे टेक्निकल ऑफिसर्स आहेत ज्यांना खूप उत्सुकता राहते फ्लाईंगसाठी, ते ह्या फ्लाईट इंजिनिअरिंग कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. ज्याच्यामध्ये ते दोन पायलट को पायलट असतात हेलिकॉप्टर्समध्ये, प्लस एक फ्लाईट इंजिनियर असतो. सो ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईंग, पार्टली फ्लाईंग. तो ज्याला खूप जास्त आवड आहे फ्लाइंग मध्ये, ही कॅन अप्लाय फॉर फ्लाईट इंजिनियर इन हेलिकॉप्टर्स. हा एक पर्याय आहे.
1: अच्छा, म्हणजे तो परत मग ते ज्यावेळेस फ्लाय करत असतात त्यावेळेस त्याला तो एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो.
0: एक्सपिरियन्स नाही, तो चालवतच असतो बेसिकली. ही त्याचं स्किल असतं मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स इन साइड द हेलिकॉप्टर. ऍक्च्युअल मध्ये ही इज नॉट युझिंग ऑल द कंट्रोल्स, जसे की वर्टिकल टेक ऑफ, लिफ्ट, हे सगळे कंट्रोल्स तो युज नाही करत, बट ही इज मॉनिटरिंग ऑल द पॅरामीटर्स अँड हेल्पिंग इन फ्लाईंग, असिस्टिंग इन फ्लाईंग.
1: अच्छा,
0: तो ही इज फ्लाईंग ओनली राधा, यू कॅन से.
1: तर ते आम्ही असं एक ऐकतो की जे अमेरिकेचे कुठले तर असे हेलिकॉप्टर आहेत जे की खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहेत आणि ते भारत घेणार. अपाची, चिनो असे जे हेलिकॉप्टर आम्ही नाव थोडंसं ऐकतो, तर ते असं काय असतं म्हणजे इन ॲडव्हान्समेंटमध्ये? आता समजा तुम्ही Mi-17 हेलिकॉप्टर असेल, त्याच्यानंतर जर असे काही ॲडव्हान्स्ड हेलिकॉप्टर आले, तर त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग मिळतं नेमकं काय विषय होतो?
0: बेसिकली जेव्हा आमचं एअरफोर्स टेक्निकल कॉलेजमधनं आम्ही कम्प्लीट करतो तेव्हाच आमचं स्ट्रीम्स अलोकेशन होऊन जातं. त्यामुळे Mi-17, चिनूक, अपाची हे ऑलरेडी स्ट्रीम डिसाइडेड असतात आणि ते स्ट्रीम्स मिळून जातात. Mi-17 एक रशियन एअरक्राफ्ट आहे आणि विथ टाइम वी ऑल्सो एक्वायर्ड लेटेस्ट टेक्नॉलॉजी, दॅट इज चिनूक अँड अपाची. अपाची इज मोस्टली आर्ममेंट रोल अँड फायटर हेलिकॉप्टर म्हणू शकता तुम्ही अपाचीला. चिनूक इज मोर लाईक Mi-17 हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट प्लस रिलीफ, फ्लड रिलीफ ऑपरेशन्स. आणि चिनूक मधनं आय थिंक आर्ममेंट वर्जन नाही आहे चिनूक, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रोक्युअर केली आहे बेसिकली.
1: ज्या ठिकाणून आर्म्स लोड केले जातात आणि टाकले जातात ते हेलिकॉप्टर वेगळे असतात.
0: हा, अपाची इज आर्ममेंट वेरी फायटर हेलिकॉप्टर अपाची म्हणू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: आणि चिनूक अँड Mi-17 बेसिकली हॅव द सेम रोल्स.
1: अच्छा अच्छा. तर परत एकदा श्रुती रवींद्र कुल यांच्याशी आपण खरं तर चर्चा करत आहोत आणि इंडियन एअरफोर्स मधला त्यांचा जॉब, त्यांचं वर्क कसं आहे, त्यांनी इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि हे अचीवमेंट करत असताना त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा ते बोलत असताना आपल्याला जाणून येत असणार आहे की ती जे म्हणजे महत्वाकांक्षा होती ती पूर्ण करत असतानाचा जो उत्साह आहे आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून दिसून येतो आहे. तर श्रुती, परत एकदा तो विषय होता की ज्यावेळेस असं काहीतरी एखादं स्वप्न असतं, वेगळं असतं स्वप्न, तुमचं बी ए मेकॅनिकल झालं, 11वी 12वी झालं, हे सगळं होत असताना जे सराउंडिंग फ्रेंड सर्कल असतं बरंचसं, आता तुमच्या मैत्रिणी असणार आहेत, बाकी असणार आहेत, तर हे काय श्रुती कसा विचार करते? तो इथं आपलं शांतपणे राहू शकते किंवा समजा ती अचीवमेंट नाही मिळाली असेल तोपर्यंत, समजा हे एक्झामची जे ॲपकॅटची जी एक्झामची तयारी असेल त्यावेळेस, मग मैत्रिणी काय म्हणायची? असं कधी असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं नाही कधी असं कोणी काय समजा म्हणत असताना?
0: तुमचा फ्रेंड सर्कल मॅटर करतो. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता दॅट अफेक्ट्स युअर वेलबिईंग ऑल्सो. पण लकीली असं म्हणू शकता, फॉर्च्युनेटली आय हॅड अ व्हेरी गुड फ्रेंड सर्कल हु ट्रस्टेड मी. इवन दो बराच काळ माझं सिलेक्शन नव्हतं झालं होतं, आय फेल डिमोटिवेटेड, बट दे ट्रस्टेड मी. सो हा जो ट्रस्ट फॅक्टर आहे ना, की तू करू शकते आणि कम्प्लीट कॉन्स्टंट मोटिवेशन, दॅट इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू वेन आय लुक इन टू माय फ्रेंड्स, की ते कायम दे वर ऑलवेज देअर टू सपोर्ट मी. जेव्हा जेव्हा आय फेल्ड, मला जेव्हा असं वाईट वाटायचं, दे टूक मी टू अ राऊंड, कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, असं आपण अभ्यास नको करू, तू थोडा रिलॅक्स हो, कारण रोज अभ्यास करून यू स्टार्ट टू गेट सॅच्युरेटेड. तुम्ही एका पॉईंटला असं पोचता की तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय वाचताय, काय चाललंय, लाईफ इज आउट ऑफ कंट्रोल यू फील. मग त्यावेळेला असा एक फ्रेंड सर्कल येतो जो हसवायला घेऊन जातो, थोडासा मोटिवेट करतो, चिअर करतो, अँड यू फील लाईक ये भी ओवरकम कर लेंगे हम, ये भी हो जाएगा, असं वाला. सो आई थिंक फ्रेंड सर्कल इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: अच्छा, तर मित्रांनो, मी जी आता सुरुवातीपासूनची जी ओळख करून देत होतो की श्रुती रवींद्र कुल ज्या राहणार पुण्याच्या आहेत, सध्या आसाममध्ये कुंभीर ग्राम इथे त्या फ्लाईट लेफ्टनंट म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी सुद्धा ती थोडीशी सरप्राइझिंग असेल, ती म्हणजे श्रुती रवींद्र कुल या तुळजापूरच्या भाची आहेत, म्हणजे त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या त्यांचं माहेर आणि त्यांचं जे गाव आहे ते तुळजापूर आहे आणि तुळजापूर येथील नितीन साळुंखे, बापूसाहेब आनंतराव साळुंखे त्यांची ती भाची आहे, तशी ती आमची पण भाची आहे. कारण मी पण तुळजापूरचा आहे, हे आमचे सर्व मित्र कंपनी आहेत आणि श्रुती आमची भाची म्हणून खरंच आम्हाला खूप अभिमान पण आहे. ते मी अगोदर रिव्हील नाही केलं असतं तर मग ते त्यांना असं वाटलं असतं की चला मी खूपच जास्त असं म्हणजे जेस्चर घेतोय, मी जास्त फायदा घेतोय असा विषय झाला असता. पण श्रुती आमची भाची आहे आणि खरं तर तुम्ही आमचा तुम्ही आमची भाची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही इंडियन एअरफोर्समध्ये येता ना सध्याच्या तर सिच्युएशनला जे मी सुरुवातीला म्हटलं होतं त्याच पद्धतीनं अगदी की आम्हाला त्याचा खूप अभिमान पण आहे. म्हणून आता ते प्रश्न विचारतो की आमच्या भगिनी असतील, बहीण असतील किंवा तुमचे वडील असतील, तुमची आई असतील, तर ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये जायचं असं म्हटल्यानंतर म्हणजे त्यांचे काय होते चेहऱ्यावरचे हावभाव काय असं विषय सांगितल्यानंतर?
0: लकीली वडिलांचा माझा कायम सपोर्ट राहिला आहे माझ्या बरोबर की तुला
1: वडिलांचा असतोच मुलीला
0: थोडं आईचं थोडं आईचं झालं होतं की शी ती म्हणत होती की स्टेबल जॉब आहे तुझी, आता फोक्सवॅगन मध्ये आहेस तू, यू डोंट नीड टू गो अनदर वे, थोडं चाललं होतं. बट तिला थोडंसं परसिव्ह केलं मी की अगं प्रत्येक जर का फौजीच्या आईने हा विचार केला की माझा मुलगा नको तर तिथे कोण राहणार गा सेनामध्ये, तर तो गोष्ट तिला पडला. आणि आज आपण महाराजांच्या परंपरेतले आहोत त्यामुळे हे आपल्या रक्तामध्ये आहे आज.
1: बरोबर तर अच्छा मी आणखी सांगू इच्छितो की श्रुती रवींद्र कोल यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत आमच्या ताईसाहेब, मी तुमचं पण इथं खरं तर स्वागत करतो. अर्चनाताई, सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आहेत आणि त्यांचं माहेरचं नाव म्हणलं तर अर्चनाताई अनंतरावजी सहळुंके. तर अशा पद्धतीनं ताई खरं तर तुमचा आम्हाला खरं तर तुमचा पण अभिमान वाटतो की तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुलीला असा आशीर्वाद दिला आणि ती आज तुमच्या पूर्ण कुल घराण्याचा कुल लौकिक वाढवत आहे. तर परत एकदा मग त्या विषयावर की ज्यावेळेस मग घरच्यांना असं सगळ्या म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा अशा पद्धतीनं काहीतरी विषय लाईफमधला करिअरचा असं होऊ शकतं, मग तिथून खरा बूस्ट मिळाला.
0: बरोबर.
1: अच्छा, आणि असं कधी झालं का की म्हणजे नर्वसनेस कधी फील झालं किंवा कधी असं एवढं स्मूथ चाललं होतं की कधी असं डाऊनफॉल पण आली होती असं?
0: जेव्हा अकॅडमीची सुरुवात झाली होती तेव्हा माझे फिजिकल स्टँडर्ड्स एवढे नव्हते, कारण जॉबमध्ये असताना कोविडच्या टाईममध्ये हार्डली देअर वॉज एनी ऑपॉर्च्युनिटी टू की जाऊन मी फिजिकली फिट राहील किंवा पळेल वगैरे. तर अकॅडमीच्या सुरुवातीला खूप अवघड जायचं मला. मी मम्मीला कॉल करायचं ना जेवढ्या वेळेला मम्मीला म्हणायचं अगं खूप अवघड झालं, मम्मी मला कायम सांगायची सुरुवातीला अवघड असतं नंतर सोपं होईल, अँड आफ्टर दॅट इट वेंट अ स्मूथ सेलिंग. मतलब सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं बट नंतर इट वॉज अ स्मूथ सेलिंग, कारण तो विश्वास असतो ना की होऊन जाईल. आणि अकॅडमीमध्ये तर होऊनच जातं कारण सगळे तुम्ही कोर्समेट सोबत असतात, सगळे एकत्र मिळून घाम गाळतायत, रक्त गाळतायत आणि इव्हेंच्युअली होऊन जातं. पोस्टिंगच्या पण सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, जसं शेड्यूल आहे त्याला थोडंसं मेंटेन करायला, बट तेच की एक फौज अशी संघटना आहे ना ती स्वतःला करून घेत स्वतःचं, त्यामुळे विथ टाईम तुम्ही होऊ जाता. जसं नवीन कंपनीत जॉईन झाले सुरुवातीला थोडं अवघड जातं बट तुम्ही जेव्हा काम शिकता तेव्हा तुम्हाला ते सोपं व्हायला लागतं, तसं येते.
1: आणि हे ड्युरिंग द प्रिपरेशन, कारण हे तर झालं तुम्ही ज्यावेळेस इंडियन एअरफोर्समध्ये गेला ट्रेनिंग सुरू झाली असेल त्यावेळेसचा तो भाग वेगळा झाला, कारण त्यांची एक स्वतःची त्यांची एक त्या पद्धतीची एक ट्रीटमेंट असते, त्यांची स्वतःची एक टाईमलाईन असते, त्याप्रमाणे ते तुम्हाला घडवत असतात. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस किंवा तुम्ही या ॲफकॅटच्या प्रिपरेशन करत होता त्यावेळेस जर कधी वाटलं की अरे आपण हे क्रॅक करू की नाही असं असं कधी असं डाऊनफॉल आलं त्यावेळेस?
0: इंजिनिअरिंगमध्ये माझे खूप सारे सिनियर्स होते जे ॲफकॅट आणि सी डी एस एंट्री ट्राय करत होते, त्यांचं नाही झालं तर ते येऊन बोलले होते की श्रुती खूप अवघड आहे. मग मला थोडंसं असं वाटायचं की सेल्फ डाऊट यायचा कुठेतरी की होईल नाही होईल आपलं, पण ते असतं ना की करायचं आहे आपलं
1: प्रयत्न. काय अशी गोष्ट होती की जी मोटिवेट करत राहिली?
0: माझा डेस्क जॉब. मला जॉब करायला असं डेस्कवरती बसून नव्हतं आवडत आणि इट इव्हेंच्युअली मला एक रोज असं वाटायचं की हे माझ्यासाठी नाही बनलेलं आहे, हे मला मी हे करू शकत नाही लॉंग टर्म ॲज अ जॉब, मी ह्याला बघू शकत नाही. सो ते राहिलं होतं की कुठेतरी नाही आपल्याला करायचं, तर त्यामुळे मी रोज थोडा 2 तास अभ्यास, अजून 1 तास अभ्यास आपल्याला करायचं आहे, डेस्क जॉबमध्ये नाही राहायचं आपल्याला. सो दॅट की ॲडव्हेंचर आपल्याला हवं लाईफमध्ये, आपल्याला फील्ड ॲक्शन हवी, दॅट इव्हेंच्युअली मेड मी डू माय वर्क.
1: आणि आता सध्या दैनंदिन रुटीन कसं असतं मग तुमचं डेली जे आहे ते?
0: सकाळी साधारणपणे 7 वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं आणि मग अराउंड 2-2:30 पर्यंत असतं काम, हे मेंटेनन्स वगैरे, सर्व्हिसिंग, रेडीनेस एअरक्राफ्टच्या ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जेवण करून 4 वगैरे मी साधारणपणे थोड्या वेळ परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागतात. मग 6:30 मी वापस आले की त्याच्यानंतर थोडं फिटनेसकडे लक्ष दिलं जातं. आयदर मी स्कॉश खेळायला जाते किंवा रनिंग करायला जाते आणि मग कोर वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी करते, ताकी फिटनेस इज समथिंग आय बिलीव्ह की जे राहिलं पाहिजे. आणि PFR वगैरे असतं, म्हणजे फिटनेस टेस्ट असतात बेसिकली एअरफोर्समध्ये, तो यू हॅव टू मेंटेन विद इन दो स्टँडर्ड्स. तुमचं वेटही लिमिटमध्ये राहिलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आय वर्कआउट. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घरी फोन वगैरे वरती बोलून वगैरे अराउंड 10 o'clock आय एंड माय डे.
1: अच्छा, आणि एंटरटेनमेंटसाठी
0: कधी एखादा सॅटर्डे संडे वेळ मिळाला, सॅटर्डे वर्किंग असतं मोस्टली, बट संडे वेळ मिळाला तर आय युजली वॉच अ मूवी. तसं एअरफोर्समध्ये फ्री मूवीज असतात, देयर इज ऑडिटोरियम प्रत्येक स्टेशनमध्ये, तर तुम्ही जेव्हा नवीन मूवीजही लागतात तिथे तुम्ही कधी जाऊन बघू शकता. आणि आसाममध्ये जास्त फिरायला तिथे टी गार्डन्स आहे खूप जास्त, मग कधी संडेला असं वाटलं की बाहेर जाऊन थोडंसं बघून यावं आसामची लोकॅलिटी कशी, वॉटरफॉल्स वगैरे खूप आहे, खूप सीनिक ब्युटी आहे तिकडे, ते कधीतरी बघायला जातो.
1: सेवन सिस्टर्स असं म्हटलं जातं,
0: खूप सुंदर आहे. तिथून मेघालय इज अन अमेझिंग प्लेस, इथले वॉटरफॉल्स, इथले वॉटर ट्रेक्स, दे आर लाईक द बेस्ट. कोणी एक्सप्लोअर नाही करत बिकॉज वी डोंट नो की तिथे काय आहे, बट जेव्हा आपण तिकडे पोस्टिंगला जातो ना, वी हॅव एम्पल ऑफ टाइम, लाईक 2-3 वी आर देअर, आणि मग आरामात वी कॅन रोम अराउंड. अरुणाचल ही खूप सुंदर आहे. सो
1: बर, आणि तुमच्या सोबत कोण कोण असतं तिथं? आता म्हणजे तुम्ही एक मुलगी आहेत म्हणून विचारते की तुमच्या सोबत असं कोण मुली आहेत, आणखी म्हणजे काय असं कलिक कोण कोण आहेत?
0: स्टेशन असतं तिथे, स्टेशनमध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रीम्स असतात, म्हणजे वेगळे वेगळे एअरक्राफ्ट, मिसाईल्स, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ऑफिसर्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. एक लिव्हिंग इन ब्लॉक असतो ऑफिसर्सचा स्पेसिफिकली, तर तिथे यू कोर्समेट्सही असतात तुमचे, तर यू मेक फ्रेंड्स अँड विथ टाईम दे बिकम युअर फॅमिली.
1: अच्छा, मग आता ह्या एवढ्या सर्व दरम्यान, म्हणजे आता हे इंजिनिअरिंग कधी सुरू झालं होतं, इंजिनिअरिंगचं वर्ष
0: माझं 2015
1: 2015 इंजिनिअरिंग सुरू झालं होतं. म्हणजे लास्ट 10 आपण समजा विचार करूयात, तर सोशल मीडिया तर ऑब्व्हियस आहे की सोशल मीडिया खूप म्हणजे ह्या काळातच पॉप्युलर झाला, हे झाला, मग असं काही सोशल मीडियावर काही असं म्हणजे तुमचं आहे का किंवा होय बाबा मी सोशल मीडियावर जास्त ॲडिक्ट आहे किंवा काय काय नेमकं सोशल मीडियाला धरून काय विचार आहेत? कारण एक जी इंडियन एअरफोर्समधली जी एक यंग लेडी आहे जी की म्हणजे फायटिंगचं स्पिरिट आहे, देशसेवा करण्याचं स्पिरिट आहे, मग त्यांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाला धरून काय चालू आहे ते?
0: इंजिनिअरिंगच्या टायमिंगला सोशल मीडियावरती काफी ऍक्टिव्ह होते मी, कारण आमचं रोबोकॉनचं काफी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे सोशल मीडियावरती वगैरे करायचे. बट जसं 3rd year आले होते मी आणि मी स्टॉप केलं होतं सगळ्या गोष्टी, कारण मला फोकस करायचं होतं माझ्या गोलसाठी. तेव्हा मी एक रिस्ट्रिक्ट केला होता की हा दिवसातले फक्त 15 minutes एवढा वेळ मी सोशल मीडिया यूज करणार, आणि ते मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी ते तेवढंच करणार, आणि मी टायमर लावून युजली यूज करायचं, आणि ते पण मी तेव्हा यूज करायचे जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असायचे आणि माझं फोकस होत नसायचं अभ्यासावरती, तेव्हा आय यूज टू यू 15 minutes, तेवढं मी स्वतःसाठी हे केलं होतं की आय डू दॅट मच ओनली सोशल मीडिया स्क्रोलिंग.
1: नाही, हे तुमचं झालं, पण बाकीचं सोशल मीडियावरचं बघून काय ओपिनियन आहे? म्हणजे जे म्हणजे जे आता एंगर सगळ्या मुली आहेत, सगळेजण आहेत, आणि ते जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की सोशल मीडियाला कसं घेतलं पाहिजे आजकालच्या मुलींनी, सगळ्यांनी ज्यांना करिअर ओरिएंटेड व्हायचं आहे, करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे, असं असणाऱ्यांनी काय करायला हवं?
0: सोशल मीडिया बॅड आहे किंवा चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही. इट इज जसा टाइम बदलत गेला, इट हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर द टाइम, तुम्ही त्याचा कसा वापर करतोय. जसं माझं इंस्टाग्राम ओपन करायचं मी तेव्हा, तर माझ्या सगळ्या SSB पेजेस लाईक केलेले असायचे मी, सगळे ऑफिसर्सला फॉलो करायचे असे करत होते मी. तर मी जेव्हा सोशल मीडिया ओपन करायचं ना, मी त्यांचे पोस्ट बघायचे की त्यांचं काय मत आहे, हाऊ आर दे थिंकिंग अबाउट द रिसेंट सिच्युएशन, करंट अफेअर्सला मी फॉलो करायचे. तर माझ्या सोशल मीडियावरती तेच होतं जे दॅट वुड हॅव हेल्प मी. तर जे आताचं जनरेशन आहे, दे कम्प्लिटली कॅन यूज सोशल मीडिया, बिकॉज इट इज समथिंग की असं नाही राहिलं पाहिजे की सगळं सोडून दिलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. हाऊ यू यूज इट वाईजली, असं नाही की तुम्ही त्याच्यात पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि दिवसातले 5-5 तुम्ही सोशल मीडियावरती बसत आहात, दॅट विल इव्हेंच्युअली हॅम्पर व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर यूज इट वाईजली अँड यूज इट इन सच अ वे की ते तुम्हाला कुठेतरी हेल्प करते पुढे जाऊन.
1: अच्छा, तर हे तर झालं सोशल मीडियाच्या विषयी. आता थोडंसं आम्हाला म्हणजे फॅमिलीविषयी पण, म्हणजे शेवटी याच्यातला एक आपल्याला असा मेसेज घेऊ शकतो की प्रोडक्टिव्ह वापर करायचा सोशल मीडियाचा की डिस्ट्रक्टिव्ह करायचा, हे शेवटी स्वतःवर अवलंबून आहे. तर थोडंसं फॅमिली विषयी पण ऐकायला आवडेल की फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, कसे कसे आहेत, काय काय करतात, ते एक सांगा.
0: माझ्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा होते, ते MES चे युनियन चे लीडर होते, ऍज अ वर्कर म्हणून ते काम करायचे. बेसिकली त्यांचं काम असायचं, जे वर्कर फर्निचर वगैरे ऑफिसर्सच्या घरी किंवा फौजी घरांमध्ये जे करतात ते त्यांचं काम होतं. तर त्याच्या कारण आम्ही थोडं, माझं बालपण मिलिटरी क्वार्टर्समध्ये वगैरे गेलं होतं, त्यामुळे मी त्या तिथे बघायचं की मिलिटरी लोकांचा तो ते बघायचं. त्याच्यानंतर माझे वडिलांचं बिझनेसमॅन आहेत, ते कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी आहेत. त्याच्यानंतर माझ्या भावाने डिप्लोमा कम्प्लीट करून त्यांनीही माझ्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि तोही आता मोशी मार्केटमध्ये त्याचंही कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये अडतदार व्यापारी येतो. माझी आई होममेकर आहे आणि ती माझ्यासाठी एक सपोर्ट राहिलेली, कारण ती जेव्हा मला कधी गरज लागायची शी वॉज ऑलवेज देअर फॉर मी.
1: अच्छा, आणि ज्यावेळेस हे ॲपकॅटची एक्झाम झाली आणि इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय असं ज्यावेळेस पहिलं वाक्य कानावर पडलं आणि ते ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं त्यावेळेस काय विषय होता?
0: ती तर खूप अमेझिंग जर्नी आहे. माझं नाव मेन मेरिट लिस्टमध्ये नव्हतं आलं, जे की ऑगस्टमध्ये आली होती. माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नव्हतं, एक ॲडिशनल मेरिट लिस्ट आली होती. फ्रायडेला मला, मी कंपनीमध्ये काम करत होते आणि 4:45 मला कॉल आला की श्रुती कुल बोलताय का? मी हा बोलले. तुमचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालंय. मला विश्वास नाही बसला. मी म्हटलं प्लीज मला प्रँक कॉल करू नका, मेरिट लिस्ट ऑलरेडी आउट आहे आणि माझं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. ते म्हणे नाही, तुमचं नाव आलेलं आहे, कारण जे मधले विद्यार्थी होते किंवा जे मधले जॉईन करणारे होते त्यांनी दुसऱ्या अकॅडमी जॉईन केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करणार आहात का? आणि मग मी त्यांना सांगितलं मी आता कंपनीमध्ये काम करते, मला एक नोटीस पिरियड सर्व करायला लागेल, त्याच्याशिवाय मी जॉईन नाही करणार. ते म्हणाले नाही मॅम, तुम्ही नाही आले तर आम्ही पुढच्या एंट्रीला घेऊ. ते म्हणाले नाही नाही मी येणार आहे. सो त्यांनी सांगितलं की मला संडेला यावं लागेल. इट वॉज फ्रायडे, मला रिझाईन करायचं होतं आणि मला संडेला जॉईन करायची होती अकॅडमी. खूपच काय म्हणतात, इट वॉज अ शॉक विथ सरप्राईज अँड अ हॅपी शॉक आय वुड से, जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं. त्याच्यानंतर मी जाऊन रिझाईन वगैरे केलं. माझ्या बॉसला तर अजून शॉकमध्ये होता बॉस की हे असं कसं काय, तू कधीपासून प्रिपरेशन वगैरे करत होती. त्याच्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं. घरातले पण एकदम, त्यांनाही अनपेक्षित असं होतं, त्यांनाही खूप सुखद असा हा हॅपीनेस आणि शॉक होता. त्याच्यानंतर मग मम्मी इकडे माझे शॉपिंग करते की कपडे वगैरे अकॅडमीसाठी जे रिक्वायर्ड युनिफॉर्म्स आहेत ते कलेक्ट करते, पप्पा इथे डॉक्युमेंटेशनचं काम करतायत, भाऊ तिकडनं बाकीच्या गोष्टी जमा करतोय, मी इथे कंपनीचं रेझिग्नेशन वगैरे फाईल करते. सो इट वॉज व्हेरी केऑटिक. आय हार्डली हॅड अ वन डे, आणि ते पण गणेश चतुर्थी होती शनिवारी. ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण प्रिपरेशन करून आय रीच अकॅडमी ऑन संडे. तर टाइमच नव्हता की ते ऍब्झॉर्ब करायला की हाऊ आय वॉज फिलिंग. एवढं फास्ट झाल्या होत्या गोष्टी ॲट अ व्हेरी फास्ट पेस. बट म्हणू शकता ना की जे व्हायचं असताना देवाची कृपा असते आणि ते होणार असं त्यावेळेला होतं.
1: अच्छा, आणि हे तुम्ही अकॅडमिकमध्ये गेलात आणि तुमचा सगळा विषय झाला पूर्ण आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे म्हणजे जॉबचा म्हणतात ना पूर्ण महिना झाला, पेमेंट झालं असं काहीतरी म्हणून ज्यावेळेस घरी आलात त्यावेळेसचा काय विषय होता?
0: घरी एक सुट्टी मिळाली होती मला FTCच्या एक वर्षाच्या टेन्युअरमध्ये. 6 महिन्यानंतर एक आठवड्याची सुट्टी मिळाली होती. सुट्टी कन्फर्म होत नव्हती, कारण ते जरा अकॅडमीमध्ये असतं की तुमचा चांगला परफॉर्मन्स झाला, तुम्ही सगळ्या टेस्ट पास होत गेला तर सुट्टी मिळणार, त्यामुळे मी घरी सांगितलं नव्हतं अजून. आणि ज्या दिवशी मी येणार आहे त्या दिवशी मी भावाला कॉल केला की मला एअरपोर्टवरती गेलं आहे, मम्मीला सांगू नको. मम्मीसाठी हे कम्प्लीट सरप्राईज होतं. आणि मी जेव्हा घरी पोहोचले मम्मी रडतच होती, मम्मी अर्धा तास रडत होती आणि तिला विश्वासच होत नव्हता की मी घरी आली आहे. म्हणजे 1.5 वर्ष तिने मला बघितलं नव्हतं. सो इट वॉज अ व्हेरी सरप्राइझिंग अँड अ नाईस मोमेंट फॉर हर.
1: अच्छा अच्छा.
0: आणि एक मनोज रसाळ म्हणून माझा मामा आहे, ज्याने मला प्रत्येक जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला. राईट फ्रॉम SSB मध्ये, बँगलोर पहिली SSB जेव्हा माझी आली होती तेव्हा पापा थोडेसे, म्हणजे पप्पा वॉज लिटिल रिस्ट्रिक्टेड की तू एकटी जाऊ नकोस वगैरे, मग तेव्हा मामा चल माझ्यासोबत. सेकंड SSB आली होती देहरादूनला, तो तिकडे सुद्धा कंपनी केला मला त्यांनी. परत एव्हरी टाइम वेन एव्हर आय नीडेड हिम ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. मतलब त्याचा एक मोठा हात राहिला आहे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये.
1: श्रुती, आता हा तर तुमचा विषय जो झाला तो एकतर मामा फॅमिलीनं कशा पद्धतीनं सपोर्ट केला हा विषय झाला. खरं तर शेवटच्या 2 प्रश्नाकडे यायचं आहे मला की एकतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावला म्हणून मामाचं नाव काढलं म्हणून विचारतो की मामाच्या गावला म्हणजे ज्यावेळेस तुळजापूरला यायचात आणि तुळजापूरला आल्यानंतर देवीचं दर्शन असेल हे सगळं केल्यानंतर काय फिलिंग यायच्या?
0: आधी का नंतर?
1: आधी आणि नंतरही पण.
0: आधी मामाच्या गावाला यायला मला खूप आवडायचं, कारण इथे आलं की खूप मस्त खेळायला मिळायचं, मातीत खेळायला मिळायचं, दिवसभर शेतात जायला मिळायचं. त्यामुळे मामाच्या गावाला यायला कायमी आवडायचं. निगडी असू, जिथे माझा मनोज रसाळा हे मामा असू, किंवा इथे तुळजापूरलाही असू, दोन्हीकडे खूप गावाला यायला मजा यायची. आणि थोडासा कल राहिलाय की मम्मीचा, की इथे तुळजाभवानी माता आहे, इथे दर्शन घेणं, आपली कुलदैवत आहे, ते स्पिरिच्युअल कनेक्शन जास्त ना, ते इथे कायम राहिलेलं आहे माझं. त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होऊन आले होते, तेव्हा मामाने इथे फटाके वगैरे फोडले, खूप छान असा स्वागत सत्कार केला होता, आणि तेव्हा देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धाही इट इज स्टील देअर, एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं ना, की आपली कुलदेवी आहे इथे आणि शी हॅज बीन ऑलवेज देअर. मतलब असं खूप छान वाटतं मला इथे यायला. काय
1: म्हणजे ते तर शक्ती देवता आहे, आदी शक्ती आहे, आणि तिची शक्ती तुम्हाला भेटतीये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर श्रुती रवींद्र कुल, शेवटी जाता जाता काय सांगाल असे गोल्डन वर्ड्स, की ज्या गोल्डन वर्ड्समुळे इथल्या ज्या मुली आहेत त्या खूप इन्स्पायर होतील, ज्यांनी की, कारण कसं आहे की एक मुलगी म्हणून आम्ही पाहत असताना इकडे अजून सुद्धा पाहतो की मुलगी म्हणजे सॉफ्ट, असं खूप काही करू शकेल. म्हणजे आता अर्थातच जग बदललेलं आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवत असताना तुम्ही असं काय म्हणाल की अशा पद्धतीनं काहीतरी करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली लोकांनी पाहिलं पाहिजे, मुलीने, खास करून पालकांनी, जसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, मामाने सपोर्ट केला, तसं पुढे आलं पाहिजे.
0: जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट युअर एफर्ट्स, ट्रस्ट युअर जर्नी. फेलियर्स जरी आले ना, तरी हार्डवर्क करायचं सोडू नका. जस्ट ट्रस्ट, ट्रस्ट द प्रोसेस, कारण फेलियर नंतरच यू गेट अ सक्सेस. आणि तुमचं मेंटल सपोर्ट हे तुमचे कायम आई वडील असतील. कधीही असं वाटलं की यू आर फिलिंग लो, त्यांच्याकडे जावं. दे आर द बेस्ट सपोर्टर्स यू विल हॅव इन युअर लाईफ. मामा असेल किंवा जे कोणी तुमचं जवळचं नातेवाईक असेल ना, जेव्हा कधी तुम्ही खूप लो फील करता त्यांच्याकडे जावं. दे विल ऑलवेज सपोर्ट यू. असं वाटतं की आता सोडून द्यावं, आता होणार नाही, जस्ट ट्रस्ट, विश्वास ठेवा तुमच्या हार्डवर्कवरती आणि एफर्ट्सवरती होणार आहे ते.
1: अच्छा अच्छा. तर श्रुती, जाता जाता एक आमचा असा विषय असतो की तुम्हाला आवडणारं कुठलं असं गाणं आहे जे की आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू, जस्ट डिस्क्राइबिंग युअर जर्नी, तुम्ही डेडिकेट करू शकता.
0: मी जेव्हा प्रिपरेशन वगैरे करायचं ना, तेव्हा मी उरीचे गाणे ऐकायचे खूप जास्त आणि लक्ष्यचे गाणे ऐकायचे. त्यातलं एक गाणं आहे, कंदोसे मिलते हे कंधे, मला ते खूप जास्त आवडतं गाणं, म्हणजे खूप जास्त आवडतं. ते अजूनही प्ले झालं ना की मला असे एक फ्लॅशबॅक दिसतो माझ्या जर्नीचा थ्रू आउट द वे, आणि समथिंग दॅट इज रिटन इन फ्युचर. तर आय लाईक दॅट सॉन्ग.
1: आणि फ्युचरमध्ये काय आणखीन पुढे कुठं कसं काय जायचंय, काय करायचं, असं काही विचार केलाय? कारण कसं आहे की अजून तुमचं लग्न नाही झालेलं आहे समजा, मग लग्नानंतरचा असा ती एक जर्नी वेगळी असणार आहे, असा काही विचार केला आत्ता का नाही केला अजून तसा?
0: आत्ता माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, ज्याने की माझं 10 वर्षाचा जॉब राहील, प्लस 4 इयर्स एक्सटेन्शन मिळू शकतं. ॲज ऑफ नाऊ आत्ता विचार नाही केलेला आहे मी की एक्झॅक्टली पुढे कसं राहील वगैरे. आय एम गोइंग टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, जिथे हार्डवर्क करायचं तिथे करत राहायचं, आणि इफ आय फील की आय वॉन्ट अन एक्सटेन्शन आणि परमनंट कमिशन मध्ये मला स्विच व्हायचं असेल
1: तर मी तसं होता येतं.
0: येस.
1: अच्छा अच्छा. तर मित्रांनो, या होत्या श्रुती रवींद्र कुल, ज्या मूळता राहणाऱ्या पुण्याच्या पण तुळजापूरच्या भच्ची असणाऱ्या, सध्या आसाम इथे कुंभीर ग्राममध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी 17 हेलिकॉप्टरच्या टेक्निकल ऑफिसर आहेत, त्या मेंटेनन्स विभागामध्ये आहेत आणि 4 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि त्यांनी एकूणच त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या सर्वांना सांगितली आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं घडू शकतं याही विषयी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच अतुलनीय आहे. आणि तुमच्या कार्याला पण खूप सलाम, रेडिओ तेरणाचा सलाम, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सलाम. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तुम्ही असं पुढे ग्रो करावं आणि आम्हाला आणखीन 1, 2, 3, 4 वर्षाने तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असं ऐकण्यात यावं आणि तो पण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला परत यावं. इथं तुमच्या आई साहेब सौ अर्चनाताई रवींद्रजी कुल या ठिकाणी आले, तुमचे मामा आलेले आहेत, मनोजजी रसाळ, सूरजजी रसाळ आहेत, आणि खास करून ज्यांनी खास तुम्हाला मेहनत घेऊन या ठिकाणी बोलवले ते श्री नितीन साळुंके, जे आमचे खूप मित्र आहेत. आमची 1.5-2 वर्षापासून सातत्यानं चर्चा व्हायची की या ठिकाणी श्रुती आल्या की पहिल्यांदा रेडिओ तेरणाला घेऊन यायचं आणि त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची ही जी जर्नी आहे ती आपल्याला रेडिओ तेरणावर यायचं. ड्रीम कम्स ट्रू, जसं तुम्हाला झालं तसं आम्हाला पण ते झालं. तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळ्या पूर्ण कुटुंबियांसह आलात, तर तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला, त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आणि तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवर ही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील मुसनॉरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 0.

0: शून्य।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
4: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
5: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
6: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत। ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते। मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं। कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं। बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयीमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं। काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंद करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते। तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात। त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे। झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात. त्यांच्यापासून दोर, दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होत आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते, शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेत जमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपला चांगला फायदा होऊ शकतो.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
5: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
6: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशा

शोध असतं, त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडं सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात. मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंद

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारे.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुतीहुस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 अर्थात 9975900900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
4: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन. मंडळी आणि श्रोते हो, आपण भरभरून प्रेम आपल्या क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहात. तर आज एका बिग स्टारला घेऊन मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. श्रोते हो, हिंदी सिनेमांमधील नायक आणि नायिका यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि भूमिका आपण पाहिल्या आहेत. यातच प्रत्येकाची वेगळी कथा आणि यशस्वी होतानाचा प्रवास बिग स्टारमधून पाहिला आहे. या विस्मयकारी चित्रपट क्षेत्रात असे अनेक जण पाहायला मिळतात जे यशस्वी

शिखरावर गेले, परंतु अचानक त्यांचा प्रवास हा अपयशात किंवा एखाद्या घटनेने कायमचा थांबला. यामध्येच राजेश खन्ना, स्मिता पाटील ते मराठी मधील रंजना देशमुख यांचाही उल्लेख करावा लागेल. खरं तर हा शापितपणा हा यशाच्या मागे कुठेतरी असतोच, परंतु शापित असूनही आपल्या कला गुणांनी ही व्यक्तिमत्व आपल्याला त्यांची उपस्थिती दाखवून देतात, स्मरणात राहतात आणि त्यांची कमतरताही दाखवतात. अशाच एका बिग स्टारचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. त्या आहेत दिव्या भारती. तेव्हा जाणून घेऊयात दिव्याचा बिग स्टार प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आजचे आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. दिव्या भारती यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात किशोर वयातच केली. यामध्ये सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट बॉबिली राजा या चित्रपटातून व्यंकटेश यांच्या सोबत सुरुवात केली. यानंतर आणखीन काही चित्रपट त्यांनी केले. दिव्याला पहिला व्यावसायिक यश तेलुगू चित्रपटातील रावडी अल्लुडू या चित्रपटाने दिलं. हे सर्व घडत असताना पुढचा एक नवीन टप्पा तिचं जीवन बदलणार होता हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा रेडिओ देणं 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. दिव्या आंध्र प्रदेशात यश साजरे करत असताना बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक त्यांना साईन करण्यासाठी उत्सुक होते. दिव्या यांचा यानंतर हिंदी सिनेमांमध्ये पहिली एंट्री मिळाली ती राजीव राय यांच्या विश्वात्मा या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात सात समुंदर पार तेरे पीछे पीछे आ गई या गीताने तिला अपार सफलता मिळवून दिली. यामध्ये तिचे नायक होते सनी देओल. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली होती. यामध्ये नसरुद्दीन शाह, चंकी पांडे, अमरीश पुरी आणि सोनम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मोठा हिट नसला तरी या सिनेमाने दिव्यांना नवीन ओळख हिंदी सिनेमांमधून मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ उदयना 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो हा आपल्याला कसा वाटतोय ते. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, विश्वात्मानंतर दिव्यांचा दुसरा सिनेमा आला होता, तो होता लॉरेन्स डिसुजा यांचा दिल का क्या कसूर. हा सिनेमाही दिव्या भारती यांच्या अनोख्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. यामधील त्यांनी साकारलेली शालू शालिनीची कवयित्रीची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. यामध्ये तिचे नायक होते पृथ्वी. आणि या चित्रपटातील सदाबहार संगीत हेही या चित्रपटासाठी महत्वाचं ठरलं. आणि पुन्हा एकदा या चित्रपटाने दिव्यांना बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यास मदत केली.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती, आणि यांचाच आपण फिल्मी प्रवास जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून. मंडळी, दिव्याला अजूनही म्हणावं तसं यश आणखीनही चित्रपट सृष्टीत मिळत नव्हतं, परंतु यानंतर तिचा काळ बदलणार होता आणि तिचा चित्रपट प्रदर्शित झाला तो होता डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनातील बंपर हिट ठरलेला शोला और शबनम. यामध्ये तिचे नायक होते गोविंदा. भारतातील समीक्षक आणि बॉक्स ऑफिस या दोन्हीवरही दिव्यांनी मोहिनी घातली. या चित्रपटातील त्यांची मध्यवर्ती भूमिका संवाद, नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. यानंतर तिचे गोविंदा सोबत जान से प्यारा, अविनाश वाधवान यांच्यासोबत गीत आणि अरमान कोहली सोबत दुश्मन जमाना, रंग आणि सुनील शेट्टी यांच्या पदार्पणातील सिनेमा बलवान यांचा समावेश होतो.

आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताय, अशांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचंय की आजचा बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, शोला और शबनम नंतर त्यांचा आणखीन एक धमाकेदार सिनेमा आला होता, तो होता शाहरुख खान यांच्या सोबतचा दिवाना. यामध्ये ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती. याच वर्षी दिव्यांना लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थाने दिव्या या बॉलिवूडमध्ये स्थिरावल्या. यानंतर त्यांचे जे इतर चित्रपट होते यामध्ये हेमा मालिनी यांच्या सोबतच्या दिल आशना है यामधील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं. परंतु आपल्या तेलुगू प्रेक्षकांना नाराज न करता दरवर्षी एक तेलुगू चित्रपट करण्याचं देखील त्यांनी ठरवलं.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, हिंदी सिनेमामध्ये आता दिव्या भारती हे नाव लक्ष वेधून घेत होतं. अभिनेता गोविंदा यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, परंतु दिव्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्याकडे एक वेगळीच नैसर्गिक शक्ती होती. कोणी कितीही प्रयत्न केला तरी दिव्या कोणालाही होता येणार नाही. अभिनेता वरुण आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये 90s जे महत्वपूर्ण कलाकार बॉलिवूडला मिळाले त्यापैकी दिव्या भारती या अलौकिक आहेत. दिव्यांनी जो शेवटचा चित्रपट बॉलिवूडला दिला होता यामध्ये क्षत्रिय या सिनेमाचा उल्लेख करावाच लागेल.

आरजी प्रगती आहेस आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास बिग स्टार शो मधून. मंडळी, जसं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही अशा एखाद्या कलाकाराला एवढ्या यशानंतर शापित व्हावं लागेल, त्या म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. दिव्यांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत 14 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या मृत्यूच्या समयी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचं नाव होतं. आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक 5 एप्रिल 1993 साली मुंबईतील वर्सोवा अंधेरी पश्चिम या ठिकाणी 5व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गुपित अजूनही तसंच आहे. कारण काहीही असोत, परंतु दर्शक आणि बॉलिवूडने एक गुणी अभिनेत्री मात्र कायमची गमावली. याचं दुःख प्रत्येकाला राहिलं, परंतु एवढ्याशा म्हणजेच केवळ 19 वर्षाच्या आयुष्यात या अभिनेत्रीनी सर्वांनाच आपलंसं केलं आणि विसरू दिलं नाही. म्हणूनच दिव्या आहेत रेडिओ 13 च्या बिग स्टार.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार होत्या दिव्या भारती. आजचा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970-500-900 क्रमांकावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन बिग स्टार सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: हसीना से
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ अब क्या सुनाए.

रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.

0: खबर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.